0: वेणुधुणी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 75 प्रथमं प्रार्थनां वदामः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 3 सप्टेंबर 2026 आणि आजचा सुविचार, मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग नक्कीच सापडतो आणि मनात श्रद्धा असेल तर आशा कधीच संपत नाही. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. श्रोतेव, सप्टेंबर महिना हा विविध सामाजिक आणि आरोग्य विषयक जनजागृती उपक्रमांसाठी महत्वाचा महिना आहे. आजच्या दिवसातून आपण एक महत्वाचा संदेश घेऊया. आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी याकडे प्रत्येकाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, त्यामुळे योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, स्वच्छता आणि सकारात्मक विचार यांना आपल्या जीवनशैलीचा भाग बनवूया. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गाचे संरक्षण करूया, कारण निरोगी माणूस आणि निरोगी पर्यावरण यांचा अतूट संबंध आहे. चला तर मग आजचे दिनविशेष सांगते. जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरिनो स्थापित झाले दिवस होता आजचा. कतारला स्वातंत्र्य मिळाले तेही आजच्याच दिवशी. श्रीमती ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली. आजचे जन्मदिवस पाहू. विवेक ओबेरॉय चित्रपट अभिनेते यांचा जन्म आजचाच. राहुल संघवी भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. जिजूदास गुप्ता भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचाही जन्म आजचाच आहे. प्यारेलाल शर्मा लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांचाही जन्म आजचाच. श्याम फडके नाटककार आणि शरद अनंतराव जोशी भारतीय शेतकरी यांचाही जन्म आजचाच. उत्तम कुमार बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते आणि शाहीर साबळे महाराष्ट्र शाहीर कृष्णराव यांचाही जन्म आजचाच. पंत महाराज बाळीकुंद्री आध्यात्मिक गुरु यांचाही जन्म आजच्याच दिवशीच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे, मात्र निर्णय घाईने घेऊ नका. वृषभ राज, आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहील. अनावश्यक खर्च टाळण्यास बचत वाढवता येईल. मिथुन राज, संवादातून अनेक समस्या सुटतील. मित्र किंवा सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कर्क राज, कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण मिळतील. भावनिक निर्णय घेताना संयम ठेवा. सिंह राज, कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होऊ शकते. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल. कन्या राज, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि नियमित दिनचर्या महत्वाची आहे. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली बनू तुम्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळराज. नवीन व्यक्तींशी होणाऱ्या भेटी भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. सकारात्मक संवाद ठेवा. वृश्चिक रास, काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. धनुरास, नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा नवीन उपक्रमाचे नियोजन होऊ शकते. मकर रास, कामातील अडथळे दूर होतील. वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. कुंभ रास, विद्यार्थ्यांसाठी आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस उत्साहवर्धक आहे. आणि शेवटची मीन रास, मानसिक शांतता आणि कौटुंबिक समाधान मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा बणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आज आपण क्रमांक 11 पुष्पौषधीची किंवा बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. त्या औषधीचं नाव आहे इल्म. या औषधीचं वर्णन करायचं झालं, औषधीची ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींच्या मनस्थितीचं वर्णन करायचं झालं तर ते असं करावं लागेल की किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार, असं ह्या लोकांना वाटत असतं. इल्म हे औषध काही विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठी उपयोगी पडतं. या व्यक्ती जबाबदारीनं भारलेल्या आणि भारावलेल्या असतात, कर्तव्य तत्पर, कार्यरत, कर्तृत्ववान अशा असतात, अत्यंत यशस्वीपणे आपली जबाबदारी पार पाडत असतात. अशा व्यक्ती कुटुंबात किंवा व्यवसायात महत्वाचे मानाचे स्थान उपभूषवीत असतात. उदाहरणार्थ डॉक्टर्स, मुख्याध्यापक, मंत्री, उद्योगपती, कुटुंब

0: मग विशेषतः मोठ्या एकत्र कुटुंबातील वडील भाऊ इत्यादी संस्था चालक वगैरे। अनेक वेळा अशा व्यक्तींच्या निर्णयावर इतर अनेकांचे जीवित अवलंबून असते। त्यांच्या सल्ल्यानुसार अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। अर्थात त्यांच्या आत्तापर्यंतच्या कर्तृत्वामुळे यशस्वीतेमुळेच हे स्थान आणि मान त्यांनी प्राप्त केलेला असतो। स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना योग्य तो अभिमानही असतो। आत्मविश्वासानेच ते कार्य करीत असतात। त्यांच्याकडून अपेक्षिले गेलेलं काम करण्यास आपण पूर्ण समर्थ आहोत याची त्यांनाही जाणीव असते। जीवनाचं ध्येय त्यांनी निश्चित केलेलं असतं आणि त्या दिशेनं निर्धारानं यशस्वीपणे जात असतात। असं जरी असलं तरी असेही प्रसंग कधी कधी येतात की त्यांना वाटतं किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार, अशी त्यांची स्थिती होते। जबाबदारीचं ओझ पेलवेन असं होतं आणि असं म्हणण्यापेक्षा ते पेलेल की नाही असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण होतो। एका माणसाला ही सर्व जबाबदारी पाडणं अशक्य आहे असं त्यांचं त्यांनाच वाटू लागतं। ते दमून थकून जातात। क्षणभर त्यांना आपण हे सर्व कराव्यास असमर्थ आहोत असं वाटू लागतं आणि याच भावनिक असमर्थतेच्या क्षणाच्या आहारी जाऊन त्यांना अपयश येण्याची शक्यता असते। त्यांच्यावर मानसिक ताण येऊन त्यातून मानसिक शारीरिक तक्रारी निर्माण होण्याची शक्यता, परंतु ही भावना तात्कालिक असते। त्यामुळे आलेला उदासपणा, आत्मविश्वास कमी होणं, थकवा इत्यादी तात्कालिक असतं। काही काळातच त्यांचा आत्मविश्वास ते परत मिळवतात, कारण आपलं काम करण्यासाठी आपल्याला एक आंतरिक शक्ती प्राप्त आहे याची त्यांना जाणीव असते व तसा त्यांचा दृढ विश्वास असतो। आतापर्यंत अनेक वेळा मिळवलेलं यश त्यांना दिलासा देत असतो। काही काळ राहणारा हा थकवा व इतर तक्रारी त्यांच्या कार्यात कर्तव्य पालनात अडथळा आणतात एवढंच, पण असं वरचेवर होऊ लागल्यास निश्चितच त्याचा त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। म्हणूनच अशा व्यक्तीने इल्म ही संजीवनी आपल्या जवळ सतत बाळगणं योग्य।
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। ही होती KL Venudhoni 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसो. कृषी मित्र हा नवीन प्रोग्राम घेऊन आले मी आहे तुमच्यासोबत मनीषा. आज आपण भेटणार आहोत सुभाष राजुरीकर यांना. हे एक शेतीतज्ञ आहेत. सुफल ॲग्रिकॉन या सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या ऑर्गॅनिक खतामुळं खूप चांगलं पीक येतं आणि शेतकरी यामुळे शेतकऱ्यांना बराच फायदाही होतो. त्यामुळं त्यांना शेतीतज्ञ आपण म्हटलेलं आहे, कारण त्यांनी अनेक शेतकऱ्यांचं जीवन पालटलेलं आहे. आणि त्यांच्या खतामुळे फक्त उत्पादनच वाढतं असं नाही, तर जमिनीचा पोतही सुधारतो. तर ऐकूया कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये सुभाष राजुरीकर यांना. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार. आपण इकडं मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आणि आमच्या सुफल ॲग्रिकॉन कंपनीतर्फे आपला खरंच आभारी आहे. तुमच्या माध्यमामुळं शेतकऱ्यांच्यापर्यंत काही चांगले विचार पोचवता येत आहेत याचा आनंद होतो आहे, आणि खरं तर त्यासाठीच मनापासून आभार.
0: थँक्यू सर. आणि या नवीन कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदाच हे विचारेन की शेतीबद्दल आपण बोलतो तर शेती म्हणजे नेमकं काय?
1: सुरुवातच तुम्ही अत्यंत चांगल्या प्रश्नाने केलेली आहे. शेतीविषयक कृषीविषयक कार्यक्रम करतो आहोत, पण कृषी म्हणजेच नेमकं काय हा प्रश्न अगदी खरंच तुम्ही मला जसा विचारलाय तसाच तो प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या मनाशी विचारायला पाहिजे असा प्रश्न आहे. शेती म्हणजे काही फावल्या वेळात करायचं काम किंवा मजेत करायचं काम किंवा पारावरच्या गप्पा मारत मारत करायचं काम नाही आहे मित्रांनो. शेती हा खरोखरच एक निर्मिती करणारा उच्च दर्जाचा व्यवसाय आहे. मी उच्च दर्जाचा म्हणतो, याला अनेक पदर आहेत, अनेक कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. माणसाच्या ह्या तीन ज्या गरजा आहेत त्यातली सगळ्यात पहिली गरज आहे अन्न. अन्न नसेल तर मनुष्य 24 तास सुद्धा जिवंत राहणार नाही. इतकी महत्वाची ती गरज आहे. किंवा असं म्हणूया, दर 4 तासांना माणसाला भूक लागते, त्यावेळी त्याच्या पोटात काहीतरी गेलंच पाहिजे.
0: बरोबर.
1: तर ही गरज आपण भागवतो आणि अनादि काळापासून शेतकरी ही गरज भागवतोय, म्हणून मानव समाज आजपर्यंत आपल्याला दिसतोय किंवा तो जिवंत आहे. मग खरं तर आपण इतकं महत्वाचं, इतकं मोठं कार्य करतोय, तर कुठलंही एखादं कार्य म्हणजे महत्वाचं असतं, मोठं असतं, त्यावेळी त्याच्या मग एक निश्चित विचार, काहीतरी तत्व, काहीतरी पद्धती हे असावेच लागतात. त्या नसतील तर ते कधीही यशस्वी होणार नाही. समजा आम्ही अंधारात कुठतरी उडी मारली तर ती कदाचित एखाद्या दरीत पडेल, कदाचित एखाद्या चांगल्या मऊ मातीत पडेल, काय होईल आम्हाला सांगता येत नाही.
0: हो ना.
1: पण जेव्हा आम्ही डोळे उघडे ठेवून उडी मारतो आणि आम्हाला दिसलं की खाली दगड आहे किंवा दरी आहे तर आम्ही मारणार नाही, तसंच जे कार्य विचारपूर्वक केलं जातं तेच यशस्वी होतं. आणि आजची अन्नधान्य परिस्थिती बघता शेतीकडं खरंच विचारपूर्वक बघायची गरज आहे. जसं शास्त्रामध्ये कायद्यामध्ये एखाद्या गोष्टीची सर्वप्रथम व्याख्या केली जाते, डेफिनेशन. हे म्हणजे नेमकं काय आहे, मग त्या व्याख्येनुसार त्याच्यावरचं काम चालतं. त्याच्यामध्ये शब्दाचा अक्षरशः खिस पाडला जातो, पण त्या व्याख्येतनं कळतं की ही समोरची वस्तू काय आहे. एक 4 आंधळ्यांची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. हत्ती त्यांच्या पुढे उभा केला आणि त्यांना सांगितलं, हत्ती म्हणजे काय सांगा. एकानं हत्तीचे पाय धरले, एकानं शेपूट धरली, एकानं सोंड धरली, आणि त्या प्रत्येकानं सांगितलं, हत्ती या सोंडेसारखा असतो, हत्ती या शेपटीसारखा असतो. पण तो खरा हत्ती त्यांनी सांगितलेला आहे का?
0: नाहीच ना.
1: खऱ्या हत्तीची व्याख्या आहे की त्याला सोंड असते, त्याला 4 पाय असतात, त्याला एक शेपटी असते,
0: मोठे कान असतात.
1: मोठे कान असतात. करे. तर अशी व्याख्या केल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढं हत्तीचं एक यथार्थ खरं चित्र उभा राहू शकतं.
0: हो ना.
1: हा. आणि मग तुम्ही कदाचित विचार करू शकता, हत्तीवर मी चढून कसं बसायचं, हत्तीला मांसळायचं कसं, हे पुढचे विचार झाले.
0: बरोबर.
1: हे तुम्हाला हत्ती म्हणजे काय हे कळलं म्हणून झालं. विषयांतर करत नाहीये मी, पण मुळापाशी येतो असं की शेती म्हणजे काय हा प्रश्न असताना मुळात शेतीची व्याख्या काय, शेती म्हणजे नेमकं काय हो, आपण काय करतो. कधीतरी रानात जाऊन 4 बिया टाकून येऊन करत चालेल का? कोणतरी सांगते म्हणून काहीतरी खत घातलेलं चालेल का, कोणतरी म्हणते म्हणून कुठलं तरी कीटकनाशक मारलेलं चालेल का? आणि याही पेक्षा पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी जे करतोय याचा समाजाला काय फायदा आहे का, हा शेतीमागचा आर्थिक विचार झाला. म्हणजे समाजाला जर फायदा असेल तर तुमचं पीक कोणतरी विकत घेईल, समाजाला फायदा नसेल, कोणालाही उपयोग नसेल तर तुमचं कोणालाही ते कोण घेणार नाही आणि सरळच आहे तुम्ही नुकसानीत येणार. म्हणजे शेतीचा विचार करत असताना त्याची व्याख्या ठरवली पाहिजे, तसं ती व्याख्या ठरवताना तिच्या सर्व अंगाचा विचार केला पाहिजे. आता बघा, एखादा कारखाना, अगदी तुमच्या जवळचं उदाहरण घेऊया, साखर कारखाना. शेतकरी बंधून आमच्या साखर कारखाना नक्की माहीत आहे. तर एक साखर कारखाना जर करायचा कोणी ठरवला तर ते सर्वप्रथम काय करतात, तो सर्वप्रथम आपल्या इथं जवळपास ऊस उपलब्ध आहे का, किंवा निदान ऊस करता येईल का, इथं शेती होईल का, हा विचार केला जातो.
0: बरोबर.
1: इथं मनुष्यबळ लेबर मिळेल का, इथून वाहतूक करता येईल का, इथं इलेक्ट्रिसिटी मिळेल का, पाणी मिळेल का, अशा कैक अंगांचा विचार केला जातो. इथल्या ऊसातनं तेवढा उतारा पडेल का तर धंदा फायदेशीर होईल, हा जसा विचार केला जातो आणि मगच कारखाना काढला जातो, ह्याच्या मग आणखी सुद्धा आर्थिक विचार आहेत, काही लोकांच्याकडनं पैसे गोळा केले जातात वगैरे वगैरे, त्याचा आपल्या शेतीशी संबंध नाही. शेती आमची स्वतःची आहे, जमीन आमची आहे, फक्त आम्ही तिथं ती कशी करायची आहे हा विचार करायचा आहे.
0: बरोबर ना.
1: म्हणजे त्याची व्याख्या आम्ही अशी केली पाहिजे, मी फार डिटेलमध्ये किंवा फार सखोलात जाऊन बोलत नाही, एक थोडीशी आयडिया की माझ्याकडची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये चार कुठल्या तरी प्रकारच्या बिया लावून किंवा एखादी बी लावून एखादं रोप लावून त्याच्यातनं येणारं जे उत्पादन आहे, म्हणजे फळ फूल किंवा धान्य जे काय असेल ते उत्कृष्टपणे वाढवून खाण्यायोग्य करून मी लोकांना देईन, विकेन, ही त्याचे ढोबळमानानं त्याची व्याख्या होईल. आता हे जर तुम्ही विचारात घेतलं तर मग तुमच्या लक्षात घ्यायला लागेल की माझी जमीन कशी आहे याचा मी विचार केला पाहिजे. माझी जमीन काळी आहे, लाल माताची आहे, का दगडाची आहे, का आणखी काय प्रकारचे जमिनीचे काही प्रकार आहेत, तशा पद्धतीने.
0: बरोबर.
1: या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, या जमिनीमध्ये शेतीला उपकारक जंतू किती आहेत, कीटाणू म्हणता येईल, शेतीला अपायकारक वस्तू यात काय काय आहेत, ह्या जमिनीचा पोत चांगला आहे का, हे विचार केले गेले पाहिजेत. आणि त्यासाठी अधिक शास्त्रीय पद्धत म्हणजे जमिनीची तपासणी, मातीची तपासणी करून घेणं, हे तुमचं एक पहिलं कार्य झालं.
0: बरोबर.
1: त्यानंतर माझ्याकडच्या हवामानामध्ये कुठलं पीक येऊ शकेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला जर केशर लावायचं असेल तर मी मराठवाड्यात जाऊन केशर लावू शकणार नाही,
0: हो ना,
1: साधी ओपन आहे, कारण त्याला जे हवामान पाहिजे ते तिथं नाही.
0: बरोबर.
1: वेअर एज मी म्हटलो काश्मीरमध्ये जाऊन ऊस लावतो तर ते चालणार नाही, हे काय फार अवघड गोष्ट नाही, ते सर्वसामान्य ज्ञान आहे. पण तरी सुद्धा काही प्रयोग करताना, नवीन प्रयोग करत असताना, ही युरोपियन भाजी माझ्याकडे चालेल का, लावता येईल का, त्याचा विचार जरूर केला पाहिजे, किंवा त्याला पाहिजे ते मला हवामान तरी निर्माण करता येईल का, अशा पद्धतीनं विचार करून तुम्ही लागवड केली पाहिजे. त्याला वेळच्या वेळी पाणी दिलं पाहिजे, त्याला कुठलं खत पाहिजे दिलं पाहिजे, आणि हे असं सगळं शिस्तबद्ध प्रयत्न करून जे तुम्ही शेती करता त्याला खरं तर शेती म्हणता येईल.
0: बर.
1: हा, ज्यातनं तुम्हाला निश्चितपणे उत्पन्न मिळते आणि ते उत्पादन विकलं जाते, त्याची समाजाच्याकडनं मागणी येते, त्या गोष्टीला आपण शेती म्हणू शकू. मजे खातर केलेल्या गोष्टीला मी कदाचित म्हणेन ते एक बाग आहे. मला जाऊन, कारण का बाग काय, बागेत काय सगळं सारखं नसतं, इकडे झाड असेल तिकडे ते झाड असेल काय असेल,
0: होय ना.
1: तसं मी ऊसाची शेती केली, कुठं चार ठिकाणी ऊस उगवून आलेत, काही ठिकाणचे मोठे झालेत, काही ठिकाणचे आलेलेच नाहीत, तर ते ऊसाची शेती म्हणता येणार नाही.
0: बरोबर.
1: ते ऊसाचे हौशे खातर केलेली बाग आहे असं आपण म्हणू. तेव्हा जरा मला वाटते मी किचकट भाषेत बोलतोय की काय मला माहीत नाही, पण खरं तर एखाद्या गोष्टीची व्याख्या किंवा त्या गोष्टीमागचा विचार हा तुम्हाला नीट शब्दामध्ये समजून घेता येईल अशा शब्दात मांडल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आजकालच्या तुम्ही कारखान्यात वगैरे गेलात तर तिथं लिहिलेलं असतं बघा, आमचं ध्येय, आमचं कार्यपद्धती. म्हणजे ध्येय काय आमचं? तर इथे येणारा सगळा ऊस गाळून त्याच्यापासून उत्कृष्ट साखर करून ती विकणे, किंवा आमच्या भागधारकांना शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील त्याचं फायदा होईल असं काम करणे हे आमचं ध्येय आहे. तसंच आपल्या शेतीत सुद्धा एक बोर्ड लावलेला असला पाहिजे, अदृश्य असेल, आपल्या मनाच्या पाठीवर तो लिहून ठेवा, कोरून ठेवा की ही जमीन ही मी अत्यंत उपजाऊ कशी करेन, या जमिनीतनं जास्तीत जास्त उत्पादन मी कसं घेईन जमिनीचं नुकसान न करता, आणि ह्या उत्पादनातनं मी पैसे मिळवीन आणि माझं घरदार सुखात ठेवीन. हे माझं ध्येय आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतातली एक पाटी म्हणून आपल्या हृदयात ते करून ठेवा.
0: खूप सुंदर आणि डिटेलमध्ये सांगितलं. खरं तर सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजावून सांगायच्या आहेत, कारण काही वेळा शॉर्टकटमध्ये आपण जी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो ते लक्षात राहत नाही, त्यामुळे अनेक उदाहरणं देऊन आपण समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर. त्यामुळे खूपच चांगली माहिती दिलीत. एकंदरीत शेतीची सध्याची स्थिती काय आहे असं आपल्याला वाटतं?
1: सध्या खरं सांगायचं झालं तर शेतीची स्थिती ही अत्यंत चांगली आहे. मी हे पोस्ट कोरोना बोलतोय, कोरोना नंतरची कंडिशन, आत्ताची परिस्थिती. कोरोनाच्या किंवा त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं जग बंद होतं, फक्त चालू होती ती शेती.
0: हो ना.
1: हा, तुम्ही बाहेर लॉकडाऊन जरी असलं तरी शेतकरी शेतात जाऊन काम करत होते आणि सगळीकडं भाजीपाला पोचत होता, अन्नधान्य पोचत होतं. शेतकऱ्याचं काम थांबलं नाही, उलट लोकांना पूर्ण जाणीव झालेली आहे की शेतीचं महत्त्व आपल्या जीवनात काय आहे.
0: हो ना.
1: आणि याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन की कैक तुमचे कॉम्प्युटर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर्स किंवा इंजिनिअरिंग किंवा मोठ्या इतर फील्डमध्ये असणारे लोक आता शेतीत उतरायला लागलेत.
0: हो.
1: हां. आणि खरं सांगायचं झालं ज्या मूळचे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्यामुळे मोठा धोकाच निर्माण झाला आहे. त्याचं कारण असं आहे की हे सगळे उच्च शिक्षित आहेत.
0: हो.
1: यांना असं भान आहे की कुठली गोष्ट कधी केली पाहिजे, वेळेवर केली पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व काय आहे. हा, त्या प्रत्येक पायरीला तिथं महत्त्व आहे. पाणी द्यायचं म्हणजे आज दिलंच पाहिजे, आळस करून उद्या देतो हे
0: चालणार नाही
1: हे त्यांना माहीत असल्यामुळं हे नवीन शेतीत आलेली सगळी माणसं अत्यंत यशस्वी आहेत आणि शेतीमधली नवी नवे विक्रम ते करत आहेत. त्यामुळं उद्या अशी जर लोक शेतीमध्ये आली तर जे आमचे पारंपरिक शेतकरी आहेत त्यांना नक्कीच धोका आहे, कारण असा शेतकरी बाजारात एक चांगल्यापैकी क्वालिटीचं उत्पादन घेऊन येतोय आणि त्याच्यामुळं त्याला गिराईक मोठं लाभत आहे, त्याला चार पैसे चांगले मिळत आहेत, तर तुमचा माल कोण घेणार नाही आणि तुम्ही नुकसानही देणार. तर सध्याची स्थिती अतिशय चांगली आहे. शेतीला डिमांड आहे, गव्हर्नमेंटकडून कितीतरी चांगल्या योजना आलेल्या आहेत आणि बँकांच्याकडची कर्ज वगैरे अत्यंत सोप्या रीतीनं उपलब्ध आहेत. म्हणजे थोडक्यात शेतीला आता चांगले दिवस आहेत, फक्त ती चांगल्या विचारानं पूर्ण शास्त्रीय पद्धतीने केली गेली तरच, आणि तरच अतिशय चांगले दिवस आहेत हे खात्रीनं मी सांगू शकतो.
0: म्हणजे कोरोनाच्या आधी जर बघितलं तर शेतीची परिस्थिती चांगली होती आणि सध्याही सुधारलेलीच आहे असं एकंदरीत.
1: नाही, परिस्थिती चांगली कायमच आहे, फक्त ती लक्षात आता
0: यायला लागली. अच्छा अच्छा.
1: माझ्या हातात जे आहे ते सोनं आहे हे आत्ता कळालंय. ते आधी वाटत होतं की माझ्या हातात पितळ आहे का काय, नाही, तर आता लोकांच्या लक्षात यायला लागले, किंवा कदाचित शेतकरी सोडून अन्य लोकांच्या लक्षात यायला लागले की अरे हिथं सोनं आहे, हिथं काम करायला हरकत नाही. आणि माझ्याकडं एक बेंगलोरचे दोन सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत.
0: बर.
1: खरं सांगायचं झालं तर ते बोईंग विमानाची जी कंपनी आहे त्यांचे स्पेअर पार्ट डिझाईन करणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात.
0: बर.
1: त्यांनी मला असं सांगितलं की येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये विमानाच्या क्षेत्रामध्ये नवीन शोध काही लागणार नाहीत आणि याच्यामुळं कदाचित त्यातले जॉब कमी होतील. आणि मला सांगायला मुद्दाम आनंद वाटतो की गेल्या सप्टेंबरपासून ते आमच्या बरोबर आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि या फक्त 4 ते 5 महिन्यात त्यांनी जवळपास 25 टन खत आमच्याकडनं घेऊन त्यांनी विकले मंड्या किंवा कर्नाटकमधल्या अक्की अलूर भागामध्ये आणि आल्याची शेती अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी केलेली आहे.
0: अरे वा.
1: असं ही ही ही गोष्ट सांगते की शेतीमध्ये कोण नवीन यायला लागले आणि काय यायला लागले किंवा काय स्कोप आहे.
0: बरोबर ना. म्हणजे एकंदरीत कोरोना आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी जशा सर्वांनाच कळाल्या त्याच्यामध्ये शेतीचं महत्व सुद्धा आपल्याला सर्वांना कळून आलं. ज्याच्याकडे आधी थोडंसं दुर्लक्ष व्हायचं लोकांचं, शेती म्हणजे नकोसं वाटायचं, पण कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि बरेच उच्च शिक्षित असणारे त्यांनाही घरी बसावं लागलं. त्यामुळे शेती हा एक त्यांच्याकडं चांगला ऑप्शन होता आणि तो त्यांनी यूज करून घेत आहेत. आणि तुम्ही म्हटल्यासारखं जे पारंपरिक करणारे शेतकरी आहेत त्यांना थोडंसं धोका आहेच, कारण हे उच्च शिक्षित असणारे आपल्या नवीन नवीन आधुनिक पद्धतींचा उपयोग करून शेतीकडे वळत आहेत ते, त्यामुळे त्याचा ते फायदा करून घेत असतील. पण त्यांचं बघून तेही शिकायला पाहिजेत खरं तर, आणि त्याच्यामध्ये प्रगती त्यांनीही करून घेतली पाहिजे.
1: बरोबर आहे. असं आतापर्यंत झालेलं नाहीये. शेतकरी कायमच नवीन काय शिकण्यापासून दुर्दैवानं दूर राहिलाय. थोडासा एक इगो आहे त्यामध्ये, एक अभिमान आहे की मला येतंय सगळं, तसं नाहीये. शास्त्र हे दर मिनिटाला बदलते.
0: हो ना.
1: आता जे आहे ते कॉम्प्युटर सारख्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या मिनिटाला असेल असं सांगता येत नाही. तसंच आता शेतीचं झालेलं आहे आणि तुम्ही सतत नवीन शिकत राहायला पाहिजे.
0: बरोबर.
1: तरच तुम्ही पुढे जाणार, नाही तर नाही जाणार.
0: अगदी. म्हणजे आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये सुद्धा आपण म्हणत असतो की प्रत्येकानं म्हणजे शिकत राहिलं पाहिजे. काहीतरी वेगळी गोष्ट किंवा नवीन गोष्ट कायम आपण आत्मसात केली पाहिजे, तरच आपली प्रगती होते. हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवून ते केलंही पाहिजे, पाळलंही पाहिजे. तसंच शेतीचं सुद्धा आहे. खरं तर तुम्ही सांगितल्यासारखं शेतकऱ्यांना खरंच असं वाढतं की नाही, मी पूर्वीपासून ते करत आलोय आणि आता हा काय सांगतोय नवीन, असं त्यांच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. आणि मी जी करतोय ती पद्धतच योग्य आहे, ह्याच्यामध्ये बदललं तर कदाचित नुकसान होईल असं त्याला वाटत असतं. पण आता खरंच खूपच सुधारणा झालेली आहे. आणि खत म्हणा, आता तुम्ही सेंद्रिय खत स्वतः निर्माण करता, त्याचं तुम्हाला खूप नॉलेज आहे आणि ते वापरल्यामुळे काय काय होतं याबद्दलही आपण पुढे सांगणारच आहोत. तर त्याच्या आधी मी हे विचारेन की शेतीतून फायदा मिळवायला तो काय धंदा आहे का, म्हणजे असं आपण त्याच्याकडे बघू शकतो का?
1: अगदी खरं म्हटलं तर शेती हा धंदाच आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं की काहीही नाही, मी तिथं जाऊन काम करतो, काहीतरी नवीन निर्मिती करतो, बी लावतो, काहीतरी करतो. जसं एका दुकानदार दुकानात माल आणून भरतो, दुकान सजवतो, दुकान मांडतो, तिथं जाऊन रोज सकाळी जाऊन बसतो, तिथल्या वस्तू विकतो आणि त्यातनं 4 पैसे मिळवतो. याला आम्ही जर धंदा म्हणत असू तर ही ही गोष्ट शेतीला लागू होत नाही काय?
0: व्हायला पाहिजे.
1: तुम्ही शेतातनं जर समजा काही राहू दे, ऊस लावला, तर तुम्ही कारखान्याबरोबर का म्हणता की मला 3,000 मिळू देत, 2,500 मिळू देत, 5,000 मिळू देत? तुम्ही काय मागत असता? तर तुमच्या मोबदला तुम्ही केलेल्या मेहनतीचा प्लस फायदा.
0: हो.
1: मग जर तुम्ही फायदा मागत असाल तर तो धंदाच झाला ना.
0: हो ना.
1: सरळ आहे. सरळ. म्हणजे यात काय ताकाला जाऊन भांडं लपवण्यात हे गय चुकीचं आहे.
0: बरोबर.
1: सरळ म्हणा, मी धंदा करतो, यात वाईट काय? मी कस्टमर करून पैसे मिळवतोय. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मान्य करता तेव्हा मग तुम्हाला तुमचं काम सोपं होतं. माझ्या हातातली वस्तू काचेची आहे आणि ती वरून खाली पडणार, किती फुटणार हे सत्य हे मान्य केलं तर मी हातातनं खाली पडू देणार नाही.
0: होय.
1: मी जर म्हटलं फुटणार नाही, पडून बघ मग, पाडून सोडून बघ, फुटणार हे
0: नक्कीच.
1: तसं तसं माझ्या हातात काय आहे हे जर मी मान्य केलं, ते सत्य आहे ठरवलं, तर माझ्या हातात आज 10 एकर जमीन आहे, 5 एकर नाही, मी 5 गुंठे आहे. या 5 गुंठ्यातनं मी काय मिळवू शकतो ह्याचा जर अभ्यास केला तर, आणि त्यातनं उत्पन्न काढलं व्यवस्थित आणि पैसे मिळवले, तर ते धंदाच झाला तो. त्यामुळं तुम्ही त्याच्याकडे धंदा म्हणूनच बघा, त्याचा धंदा म्हणूनच काम करा. आणि जसे धंदेवाले लोक कारखानदार असू देत किंवा दुकानदार असू देत, अगदी पंक्चर काढणारा असू दे, किंवा एखादा पानपट्टीचा दुकानदार असू दे, तो धंदाच आहे आणि तो त्यातनं पैसे मिळवतो. जरा बारकाईनं बघितलं तर शेतकरी बंधूंचाही आहे आणि तो त्यातनं पैसे मिळवतो. जरा बारकाईनं बघितलं तर शेतकरी बंधूंचाही, म्हणजे मी त्यांनाच सांगतोय की लक्षात येईल की अगदी पंक्चरवाला सुद्धा बंगला बांधू शकतो, पण आमच्या शेतकऱ्यांचे बंगले होताना दिसत नाहीयेत. कारण पंक्चरवाला पंक्चर काढायचं म्हणजे त्याचं एक शिक्षण घेतो, त्याला काय अर्थ नाही 15 मिनिटाचं शिक्षण आहे, पण तो ते घेतो.

0: योग्य ठिकाणी आपलं दुकान पंक्चरचं टपरी मारतो आणि रात्री 12 वाजता जरी एखादा मनुष्याला पंक्चर काढून देतो, कारण त्याला माहित आहे पंक्चर काढून दिलं तर माझं पोट भरणार आहे, माझा हा धंदा आहे. तसंच जेव्हा शेतकरी आपल्या शेतीकडे बघायला लागेल तेव्हाच त्याला पैसे मिळतील, आणि पैसे मिळवायचे असेल तर तो धंदा आहे. धंदा करणं हे काहीही वाईट नाही किंवा चोरी नाही. हां, आमच्या संत लोकांनी एक चुकीचं राग मानू नये कोणी, पण चुकीचं एक ग्रह लोकांच्या मनात असा रुजवलं आहे पूर्वीच्या काळापासून की फायदा मिळवणं म्हणजे चुकीचं आहे. एखाद्या गोष्टीतनं फायदा मिळवणं म्हणजे तो एक गुन्हाच आहे, किंवा ठेवले अनंत तैसेची राहावे वगैरे वगैरे, हे चुकीचं आहे. कष्ट करून पैसे मिळवणं काहीही चुकीचं नाही. कुणाला लोबाडून कुणाची चोरी करून पैसे मिळवणं हे नक्की चूक आहे.
1: बरोबर.
0: संतांच्या सांगण्यामागचा अर्थ हा आहे.
1: हो,
0: तो धंदा करणं म्हणजे कमीपणाचं लक्षण नसून तो व्यवस्थित करून समाजाला मदत करणं हे उलट मानाच आहे. आणि तोच ग्रह आपल्या लक्षात ठेवून तोच विचार करून आपण शेती केली पाहिजे. मी जरा वैचारिक गोष्ट म्हणतोय, पण खरं तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मानल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. मला जायचं आहे इथून बेळगावातनं कोल्हापूरला, तर मी कोल्हापूरच्या रस्त्यालाच लागलं पाहिजे. मी बेंगलोरच्या रस्त्याला लागून कोल्हापूरला कधीही पोहोचणार नाही.
1: होय ना.
0: तेव्हा मला मान्य करायला पाहिजे की मला कोल्हापूरला जायचं तर हाच रस्ता आहे, ह्याच्याशिवाय दुसरा रस्ता नाहीये.
1: नाहीये.
0: मग ओके, मग चला लागू दे, किती पण वेळ लागू दे, पण ह्याच रस्त्याने जायला पाहिजे. एक ना एक दिन आम्ही कोल्हापूरला पोहोचणार.
1: बरोबर.
0: हा विचार करून आम्ही शेतीच्या मागे लागलो पाहिजे.
1: बरोबर. म्हणजे शेतीला हा धंदा म्हणूनच आपण बघितलं पाहिजे, आणि जेव्हा आपण त्या नजरेतून त्याला बघू तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करू, किंवा त्याच्यामध्ये नवीन नवीन एक्सपेरिमेंट काहीतरी करायचा प्रयत्न करू. कारण आता अनेक उद्योगधंदे आहेत बाजारामध्ये जे चालू आहेत, आणि त्याच्याकडे जर आपण वेगळ्या नजरेनं बघत असू किंवा त्याच्यामधून फायदा येण्यासारखं जर त्याच्याकडे बघत असू तर शेतीकडे या नजरेतून बघणं काही चुकीचं नाही.
0: योग्यच आहे.
1: बरोबर.
0: खरं तर त्याच्या नजरेनं बघायला पाहिजे.
1: होय ना. शेतीबद्दल खरं तर बोलायचं म्हणजे खूपच जास्त आहे, आणि जेवढी आपण शेतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू तीही कमीच असणार आहे. तेव्हा शेतीवरती अनेक आपले वेगवेगळे कार्यक्रम इथून पुढे होत राहणार आहेत, आणि तुम्ही मला वेळ द्याल अशी मी आशा करते आताच. कृषिमित्र हा आपण कार्यक्रम ऐकत होतो, आणि ज्यामध्ये सुभाष राजुरीकर हे एक शेतीतज्ञ आपल्यासोबत होते. सुफल ॲग्रिकोन या सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो, आणि ऑर्गॅनिक खतामुळं कसं आपण पीक चांगलं घेऊ शकतो याबद्दलची खूप सविस्तर अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेळून थोडी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
3: ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣಾವಕಾಶ. ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ. ಭವಿಷ್ಯದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ನಾಯಕರಾಗಲು ನಮ್ಮ ಸಂಯೋಜಿತ BPH ಮತ್ತು MPH 5 ವರ್ಷಗಳ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಇಂದೇ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ. ಅರ್ಹತೆಗಳು ಸೈನ್ಸ್, ಕಾಮರ್ಸ್ ಅಥವಾ ಆರ್ಟ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ PUC ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಿಗೆ ಲ್ಯಾಟ್ರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ ಎರಡನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶವಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಯಾವುದೇ ಪದವಿ ಮುಗಿಸಿದವರು 2 ವರ್ಷಗಳ MPH ಕೋರ್ಸ್ಗೆ ನೇರವಾಗಿ ಸೇರಬಹುದು. ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್, ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮತ್ತು ಅತ್ಯುತ್ತಮ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪರಿಣಿತ ಬೋಧಕರಿಂದ ನೇರ ತರಬೇತಿ ಮತ್ತು ಸಮುದಾಯ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆ. ಕಾಹೇರ್ ಹೆಲ್ತ್ ಡೆಮೋಗ್ರಾಫಿಕ್ ಸರ್ವೆಲೆನ್ಸ್ ಸೈಟ್ HDSS ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಅನುಭವ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಭಾಗಿತ್ವ: ಅಮೆರಿಕದ ಥಾಮಸ್ ಜೆಫರ್ಸನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ USA, ಯುಮಿಯಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ PHFI, ಕ್ಯಾಂಪಲ್ ಸೌತ್ ಏಷ್ಯಾ ಮುಂತಾದ ಜಾಗತಿಕ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಒಡಂಬಿಕೆ, NIH, ICMR ಮತ್ತು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದ UNSW ನಂತಹ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಪಡೆದ ಸಂಶೋಧನಾ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಅವಕಾಶ. ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು: ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಪಾರ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು ಲಭ್ಯ. ಹಿಂದೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು kaher.edu.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ವಿಳಾಸ ಕಾಹೇರ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312444444, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಸಂಖ್ಯೆ 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत ऐश्वर्या मंगेश होसुरकरीला. ती ऍडव्होकेट आहे, संगीताची आवड आहे तिला, संगीतही शिकते, त्यासोबत आणखीन काय काय करते ते आपण तिच्याशी बोलूनच जाणून घेणार आहोत. स्वागत करूया तिचं. ऐश्वर्या, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: तू ऍडव्होकेट आहेस, म्हणजे LLB केलेली आहेस तू, तर सुरुवातीचं शिक्षण कुठं घेतलीस आणि LLB कडे कशी वळलीस ते सगळं जाणून घ्यायला आवडेल.
1: सुरुवातीला माझं स्कूलिंग गोमटेश इंग्लिश मीडियम.
0: बर.
1: त्यानंतर मी सायन्स GSS कॉलेज.
0: अच्छा.
1: त्या दरम्यान मला इंजिनिअरिंग करायचं, म्हणजे मी करावं असं माझ्या घरच्यांची इच्छा होती, पण मला समाजसेवा किंवा लोकांसाठी काहीतरी करावं ही माझी इच्छा कायम, म्हणजे कायमच होती. मग त्यानंतर इंजिनिअरिंग हे प्रोफेशन मध्ये मी फील्डवर कधीच करू शकले नसते.
0: बरोबर.
1: त्यामुळे मग वकिली किंवा हे प्रोफेशन जे आहे त्याच्यामध्ये उतरून आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करू शकतो हे खूप मला इझी वाटलं त्यावेळेला. सो आउट ऑफ इंटरेस्ट मी ह्या प्रोफेशन कडे आपणच. मग नंतर जेव्हा फॅमिलीला मी ह्याबद्दल कळवलं की असं असं मला हे करायचं आहे, तेव्हा तेवढा त्यांचा सपोर्ट नव्हता मला, कारण मुलींसाठी हे प्रोफेशन थोडं डिफिकल्ट असतंय, म्हणजे अशी आमची म्हणजे सोसायटीची
0: क्रिएट केलेली आहे.
1: मग त्याच्यामुळे एक सोशल स्टिग्मा त्याला असल्यामुळे तेवढा सपोर्ट नव्हता. पण नंतर जसं जसं माझं शिक्षण होत गेलं, मला गुरुजी असेनात किंवा असे भरपूर म्हणजे सपोर्ट करणारे जे व्यक्ती होते ते मला त्यावेळेला मिळत गेले, त्याच्यामुळे आज जे काय मी म्हणजे शिक्षण माझं जे झालंय मला खूप समाधान आहे की मी जे निवडले त्यात आज मी काहीतरी करू शकले, किंवा ह्या इथं जे मी पोचले ते माझ्या आई बाबांचा सपोर्ट असेना, गुरुजी असेनात किंवा असे भरपूर जे मला सपोर्ट करणारे मिळालेत, त्यामुळे मी खरंच आज खूप खुश आहे की मी हा प्रोफेशन चूज केलाय.
0: म्हणजे मुळात तुला लोकांची मदत करण्याची खूप तुझी इच्छा होती, त्यामुळे तू हे प्रोफेशन चूज केलेस.
1: येस, डेफिनेटली.
0: आणि त्याच्यासाठी तुला वेळोवेळी मार्गदर्शनही चांगल्या व्यक्तींचं भेटलं
1: हो,
0: आणि त्यामुळे शक्य झालं
1: हो. ते देवाचीच कृपा म्हणायची माझ्यावर की मला गरज असलेले सगळे व्यक्ती मला मिळत गेले.
0: होय ना ऐश्वर्या, कसं होतं की आपल्याला आपल्या डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यावेळी जर योग्य मार्गदर्शन आपल्याला नाही भेटलं तर मग आपण जरा भरकटतो आणि मग वेगळं काहीतरी होऊन जातं आणि मग नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. तर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं आहे आता आणि आजकालच्या दिवसांमध्ये तरी खूपच आहे. सो तू ऍडव्होकेट झालीस आता आणि मग तुझं प्रॅक्टिस सध्या सुरू आहे की?
1: हो, मी माझं आता डिग्री 2024 फेब्रुवारी मध्ये मला माझी डिग्री मिळाली.
0: अच्छा.
1: त्यानंतर आता मला थोडं इंटर्नशिप म्हणा किंवा एक सिनियरच्या हाताखाली थोडी प्रॅक्टिस करावी लागते.
0: बर.
1: ऍडव्होकेट सुधीर बी चव्हाण यांच्याकडे मी आता सध्या प्रॅक्टिस करायले.
0: अच्छा.
1: त्यांच्याकडून गायडन्स घेऊन, माझे जे काही केसेस असतील त्याच्यासाठी थोडं गायडन्स घेऊन मग मी ते लीड करत असते.
0: मग जसं तू म्हटलीस की ऍडव्होकेट हे प्रोफेशन जे आहेत म्हणजे सामाजिक दृष्ट्या किंवा लोकांनी त्याला एक वेगळं बनवून ठेवलंय आणि मुलींसाठी थोडंसं ते कठीणच जातं, मग तू शिकत असताना म्हण किंवा तुझी आता सध्या प्रॅक्टिस सुरू आहे, तर अशा वेळी असे काही अनुभव तुला येतात का?
1: मी कधीच ह्या दृष्टिकोनाने ह्या प्रोफेशनला किंवा म्हणजे जे सोसायटी आहे त्यांना कधी मी तसं बघितलंच नाही, त्यामुळे मला कधीच असं

0: वाटलं नाही की हे डिफिकल्ट आहे. फक्त बघणाऱ्यांचा दृष्टिकोन असतोय, ते माझे फॅमिली असे ना किंवा सोसायटी असे ना, त्यांना वाटते की हे थोडं डेंजरस असेल मुलींसाठी किंवा हे तुम्ही करू नका. बट आम्हाला आमचे उद्देश हे इम्पॉर्टंट मला असं वाटतंय. जर माझा हेतू सरळ असेल तर मी ते काही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा निवाडा करू शकते. खरं जर मी माझे इंटेन्शन जर चुकीचे असतील तर ऑब्व्हियसली मी कुठं तर जाऊन अडकणार.
1: बरोबर.
0: सो मला वाटतंय की माझे इंटेन्शन क्लिअर आहेत. सो उद्या मला जर कुणाला हेल्प करायचे असेल तर मी नक्कीच ते करू शकते. आणि आजपर्यंत मी ते करत आले, त्याच्यामुळे मला असा वाईट अनुभव असा कधीच आला
1: नाही. ऐश्वर्या, लोकांचा असं म्हणजे एक दृष्टिकोन आहे बघण्याचा की हा वकील म्हटलं की सारख्या फेऱ्या मारायच्या आणि मग ते काय एका ह्याच्यामध्ये होत नाही, वरचेवर जावं लागतं, तारीख पे तारीख घेत असतात आणि मग ते मुद्दामच घेतात, असं एक लोकांची मेंटॅलिटी बनलेली आहे. तर या दृष्टिकोनातून म्हणजे तुला काय सांगायचं आहे की असं काही होत असतं का?
0: शिक्षणाच्या आधी माझे पण हीच समजूत होती, हे का असं असतंय असेल तारीख पे तारीख, हे म्हणजे एवढे दिवस केसेस चालतात का? पण जेव्हा शिकल्यानंतर कळालं त्याला एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर फॉलो करणं खूप गरजेचं असते. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला, डॉक्टरकडे गेल्यावर आम्हाला डिरेक्टली हाय डोसच्या गोळ्या देत नाहीत. एक काय म्हणतो आम्ही, एक हायरार्की असते, ती आम्ही फॉलो करतच जातो. वकिली पण तेच आहे, डिरेक्टली आम्ही कुठल्या निष्कर्षाला येऊ शकत नाही, कधीच आम्ही एक कन्क्लुजन देऊ शकत नाही. बरेच वेळा असं होतं की दोन्ही पार्टीज आम्हाला सांगतात एक, पण त्यांचं सत्य असतंय वेगळं. त्यामुळे आम्ही एक्झॅक्टली एक बाजू ऐकून आम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. सो दोन्ही बाजूंना न्याय देणं हे आमचं काम असतंय. मी माझ्या पार्टीचा विचार करणार, समोरचा ऍडव्होकेट त्याच्या पार्टीचा विचार करणार, खरं जज हे दोघांचं ऐकून आम्हाला डिसिजन देणार.
1: बरोबर.
0: सो आम्हाला किंवा समोरच्या पार्टीला तेवढा टाइम दिलाच पाहिजे. सो असं नाही आहे की तारीख पे तारीख देऊन त्यांनी आपला टाइम वेस्ट करायले. एक प्रोसिजर आहे, ते प्रोसिजर फॉलो करत गेलं तरच आम्ही लोकांना न्याय देऊ शकणार. नाहीतर एक एकदा असं होतंय की म्हणजे जो इनोसेंट आहे त्याला एकदा शिक्षा होते आणि जो क्रिमिनल आहे तो सुटतोय.
1: होय ना.
0: म्हणजे एक म्हण आहे आता आमच्या प्रोफेशन मध्ये की लेट 100 क्रिमिनल्स मूव्ह फ्रीली बट नॉट अ इनोसेंट शुड बी पनिश्ड.
1: नक्की.
0: म्हणजे एका इनोसेंटला पनिशमेंट होऊ नये.
1: हो ना.
0: क्रिमिनल्स बाहेर तसे फिरले तर चालते. एक सामान्य माणसाला तो त्रास भोगावा लागू नये एवढ्यासाठी हे प्रोसिजर फॉलो करतो आम्ही.
1: ऐश्वर्या, मग ह्या फील्डमध्ये किंवा ह्या प्रोफेशनमध्ये खूप सारे नवनवीन कायदे येत राहतात, बदलत राहतात आणि मग प्रत्येक वेळी आपल्याला स्वतःला अपडेट ठेवावं लागतं आणि या गोष्टीचा अभ्यास आपल्याला सतत करावा लागतो. अर्थात ते बघणाऱ्यांना सोपं वाटत असतं की हा हे काय एकदा झालं डिग्री घेतली की झालं, नंतर काय उपयोग नाही, किंवा हे मग वरचेवर जसं आता आपण डिस्कस केलं की तारीख घेत राहतात, समोरच्याला तेच सांगत असतात, कारणं देत असतात वगैरे वगैरे. पण आता तू जसं सांगतेस त्याप्रमाणे जर बघितलं, त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर खूप गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो एकंदरीत. तर काय सांगशील की म्हणजे हे जे स्टुडंट आता बाकीचे जे शिकत आहेत किंवा शिकतायत किंवा कुणाला जर घ्यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी काय सांगशील तू, एक युथ आहेस आता?
0: आता ज्याला आवड असते त्याला ते करत राहायला कंटाळ तर कधीच येत नाही. आता मला हे आवडतंय त्यामुळे कितीही अभ्यास असला तर ते करायची माझी तयारी आहे. सो जसे माझ्यासारखे जर दुसरे कोणी असतील त्यांना जर ह्या शिक्षणाची किंवा म्हणजे ह्या फील्डची आवड असेल तर ते कंटिन्यू शिकत राहतील. हे फक्त माझ्या शिक्षणामध्ये मर्यादित असं मी सांगत नाही, इंजिनिअरिंग असेना किंवा दुसरं कुठलंही प्रोफेशन असेना त्यांना पण कंटिन्युअसली अपडेटेड राहायला लागतंय. त्यांनी पण नवीन सॉफ्टवेअर अपडेट करतात, त्याच्याबद्दल त्यांनी शिकतात, मग त्यांची कामं चालू होतात. सो सेम अप्लाइज हियर. इथं आम्ही पण तेच करतो, नवीन कायदे जरी त्याचं ऍप्लिकेशन आम्ही शिकतो मग ते कायम आमच्या लक्षात राहते. सो त्यात त्रास असा काही नाही आहे. आवडलं की ते आपणच येते आणि त्यात कंटाळ किंवा त्रास असा काही होत नाही.
1: बर, मग याच्या पुढचं आणि तुला काही शिक्षण घ्यायचं आहे का या प्रोफेशन मध्ये?
0: नाही, सध्या तरी म्हणजे मला वकिली जी करायची होती तिथपर्यंत मी येऊन पोहोचलोय. आता सरांकडून जे शिकून म्हणजे लोकांना मला जे द्यायला येईल हाच माझा प्रयत्न असेल. इन फ्युचर कधी जर म्हणजे टाइम परमिट्स असेलच तर LLM एक करायचं आहे. खरं ते इथं राहून करायचं म्हणजे करायची इच्छा नाही आहे, अब्रॉडला वगैरे जाऊन करायचं. खरं तिथं जाऊन आलं की परत हे सगळं सोशल हे हातातून जाईल याची भीती आहे. सो बघूया.
1: अच्छा, मग मी तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुला गाण्यांची देखील आवड आहे, संगीत तू शिकतेस, तर त्याची आवड तुला कशी निर्माण झाली?
0: लहानपणापासून संगीत हे आवडीचं होतं, हा विषयच आवडीचा होता. मग घरी माझे म्हणजे आई वडील किंवा काका हे सगळे अध्यात्मात कायम, त्यामुळे वातावरण आमच्या घरी कायमच तसं असायचं. मग एक दिवस खरं मला पण तेच प्रॉब्लेम की गुरु नव्हते ऐकाय, म्हणजे कसंच की ऑडिओज ऐकायचं, व्हिडिओज तिथूनच शिकायचं, तेच म्हणजे दिवसभर गुणगुणायचं हेच चाललेलं. एक दिवस असंच मी घरी फ्री होते आणि माझ्या कानावर गुरुजींचे म्हणजे भजन चाललेले एका ठिकाणी गल्लीतच, आणि माईक सिस्टीम एकदम जबरदस्त होती आणि अक्षरशः ऐकल्यावर माझ्या अंगाला असा काटा आला. मी झोपेत होतो ऍक्च्युली, आणि झोपेतली उठून बसल्याने एकदम उठून आवाज यायला मला ते राहवलं नाही. मी पटकन बघायला गेलो आणि गल्लीत असा पारायण सोहळा चाललेला आणि तिथे गुरुजी आणि त्या भगिनी सगळ्या बसून भजन गात होत्या. ते ऐकून मला अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की म्हणजे इतके दिवस हे मला का मिळाले नाहीत. मग नंतर मी त्यांना भरपूर वेळा म्हणजे त्यांच्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, हे सगळं म्हणजे खूप ट्राय केला, पण ते जमलंच नाही. फॉर्च्युनेटली एक वर्षानंतर एक ग्रुप तयार झाला आणि आम्हाला फोन आला की तू कुणाला आवड असेल तर या. मग त्या दिवशी पण मी मम्मीला म्हणजे माझ्या आई बरोबर तिथे गेलेले, बट मी डाऊट मध्येच होते. मला त्याच गुरुजींकडून शिकायचंय ज्यांना मी आमच्या गल्लीत बघितलेलं ऐकलेलं. मी दुसरीकडे कुठं जाणार नाही. मग तिथं जाऊन फक्त मी असं डुंकून बघितलं आणि बघितल्यावर मी एवढी खुश होते की ते शंकर पाटील तेच गुरुजी होते. मग आत गेलो, मग बसलो सगळेजण, मग एक दोन क्लासेस झाले. त्याच्यानंतर म्हणजे माझी जी आवड होती की नाही ती दुप्पट झाली. म्हणजे त्यांचं जे शिकवण्याची पद्धत होती, एकदा सोडून त्यांनी 3 वेळा आम्हाला ते भजन शिकवतात स्वतः. मग नंतर त्यांनी आमच्याकडून ते प्रॅक्टिस करून घेतात. मग ते म्हणजे त्याची ताल, त्याचं लय, हे सगळं आम्हाला समजून सांगतात. प्रत्येक अभंगाचा अर्थ समजून सांगतात. सो आणखीन काय पाहिजे होतं. आणि फार इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आमच्या ठिकाणी येऊन शिकवतात, आमच्याकडून 1 रुपया न घेता. असे शिकवणारे भरपूर आहेत, पण त्यांनी पैसे डिमांड करतात किंवा त्यांच्या ठिकाणी त्यांच्या वेळेत जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: खरं गुरुजी आमचे तसे नाहीत. आमच्या ठिकाणी येऊन आमच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा न करता आम्हाला त्यांच्याकडे आहे ते सगळं त्यांनी दिलेत. आणि आमच्याकडून कसलीच त्यांची अपेक्षा नसते. सो म्हणजे माझं भाग्यच त्यांनी मला लाभले. खूप लेट झाला ह्याचं म्हणजे खूप दुःख आहे मला. अजून खूप काय काय शिकायचं आहे त्यांच्याकडून. बघूया आता परमेश्वराची इच्छा.
1: मग आता किती दिवस झालं शिकतेस तू?
0: आता 3 वर्ष झालं मी गुरुजींकडे आहे. गुरुजींमुळे मला खूप म्हणजे काय माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा असे खूप व्यक्ती मला गुरुजींमुळे लाभलेत. आज माझी ओळख जी आहे म्हणजे माझं खरंच ते क्रेडिट मी पूर्ण गुरुजींना देतो. आज जे काय मला मिळालंय ते माझ्या आई बाबा नंतर जर कोण असतील तर ते गुरुजी आहेत. म्हणजे माझ्यासाठी ते देवच असल्यासारखे आहेत. त्यांच्यामुळे मी खरंच एक म्हणजे काय म्हणतात की आमच्या प्रोफेशन मध्ये पण कॉन्फिडन्स खूप खूप गरजेचा आहे. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास, ते सपोर्ट जे त्यांनी दिलेत ते कुणीच देऊ शकलं नसतं. आणि मला एकदम म्हणजे पीक पॉइंटला जे मला गरजेचं होतं तेच मला त्यांनी दिलेत.
1: खरंच ना. आणि अशा दिवसांमध्ये एवढी चांगली माणसं आपल्याला मिळणं खूप भाग्य समजायला पाहिजे आपलं. कारण असं आता असे दिवस राहिलेले नाहीयेत की एवढी चांगली माणसं आपल्याला भेटतील. छान ऐश्वर्या. आपण नेहमी ऐकतो की आई वडिलांनंतर आपले गुरु हे आपल्या म्हणजे उच्चस्थानी आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तू आहेस. आणि तू जसं गुरुजींचं शंकर पाटील यांचं उदाहरण तू दिलीस, छान वाटलं ऐकून. आणि असेच अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले असावेत, त्यांच्या बोलण्यातूनही आपण ऐकलेलंच आहे. तर संगीताला घेऊन आता पुढं काही तुझे फ्युचर प्लॅनिंग्स असे केली आहेस का तू?
0: सध्या तरी मी तसं काय प्लॅनिंग वगैरे केले नाही. मी म्हणजे माझ्यासाठी संगीत जे होतं ते आधी म्हणजे घरी होतं फक्त. आता ते फक्त गुरुजी आहेत, त्याच्या पुढचा विचार मी कधीच केलो नाही. मला आता खरंच असं म्हणजे माझे डोळे किंवा माझं मन भरून येते गुरुजी नंतर काय हे मला खरंच माहित नाही. म्हणजे मी त्याचा विचार पण केला नाही किंवा त्याचा प्लॅनिंग पण नाही.
1: मग बाय प्रोफेशन तू ऍडव्होकेट आणि तरी एका म्हणजे संगीताशी जोडली गेलीस आणि त्याच्यामुळे मग एका ग्रुपशी जोडली गेलीस तू. मग त्यांची भजन वगैरे होत असतील ठिकठिकाणी, मग तिकडं त्यांच्या बरोबरही तू जातेस का गायला?
0: होय होय. म्हणजे आता मी कॉलेजला असल्यामुळे कॉलेजला जेव्हा होते त्यावेळेला माझं कॉलेज 1:30 सुटायचं, त्याच्यानंतरला मी फ्री. इंटर्नशिप वगैरे आम्हाला त्यावेळेला तेवढी म्हणजे कंपल्सरी नसायची. आणि जे ऍडव्होकेट्स असायचे ते म्हणजे तुम्ही शिक्षण कंप्लीट केल्याशिवाय आमच्याकडे येऊ नका असं सांगायचे. कारण त्यावेळेला आम्हाला भरपूर काही काही नॉलेज जे द्यायचं असतं ते प्रोफेशन मध्ये गेल्यानंतर आम्हाला ते कळतंय किंवा ते त्यांनी देतात. मग शिक्षण करताना असं आम्हाला काही नव्हतं कंपल्सरी. त्यामुळे मी फुल टाईम माझ्या कॉलेज नंतर मी भजन करू शकत होते. मग कुठं पण जिथं भजन असायची तिथं मी स्वतः जायचे किंवा प्रॅक्टिस फंक्शन्स प्रोग्राम्स हे सगळं अटेंड करू शकत होते. आता प्रोफेशन मध्ये एंटर केल्यापासून थोडा प्रॉब्लेम होतोय, बट तरी होईल तेवढा मॅनेज करायचा प्रयत्न करत आहे.
1: मग ऐश्वर्या म्हणजे आजकालची जर तरुणाई आपण बघितली विचारात घेतली तर कॉलेज करत करत अनेक असे वेगवेगळे उद्योगधंदे ते करत असतात ज्याच्यामुळे आई वडिलांना त्रास होतो, पालकांना त्रास होतो खूप. आणि त्यांना सांगणं समजावणं सुद्धा त्या पालकांच्या हातात बऱ्याचदा राहत नाही, अशाही गोष्टी होत राहतात. तर कारण आता कसं झालंय की सगळं जग एवढं फास्ट झाल्यामुळं सगळं आपल्या हातात असतं, मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, एका फिंगरटिपवरती आपण वाटेल ते बघू शकतो, सगळं चांगलं वाईट दोन्ही नॉलेज आपण घेऊ शकतो. पण तू एक स्वतः युथ असून तू ह्या अध्यात्माकडे वळलीस किंवा हे जे संगीताकडे वळलीस, संगीताकडे वळणं म्हणजेच एका अध्यात्माची पहिली पायरी आपण म्हणू शकतो, तिथून सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या गोष्टी मनात येणं खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील. तिकडे तू वळलीस, खूप चांगलं वाटलं ऐकून. आणि तुझ्या सोबत जे तुझ्या एजचे जे ग्रुप आहे, युथ जनरेशन आहे, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील?
0: मला असं वाटते की आई बाबा किंवा गुरु किंवा आपले जे एल्डर्स आहेत आम्हाला ते सांगत असतात नेहमी की तुम्ही असं करा हे करा, ते आपल्या चांगल्यासाठी असतंय. बट मला असं वाटते की 100 लोक जरी सांगितले तरी त्याचा काय फायदा होत नाही. जोपर्यंत स्वतःला वाटत नाही की मी काहीतरी करायला पाहिजे तोपर्यंत ते काय होत नाही. आई वडील असेना, फ्रेंड्स, फॅमिली हे सगळे सांगतात, खरं करणारा तो जो मेन व्यक्ती तो आम्ही स्वतः असतो. जोपर्यंत आम्हाला स्वतःला जाणवत नाही की माझं कुठंतरी चुकतंय किंवा मी हे करायला पाहिजे तोपर्यंत तो बदल होत नाही. माझा फक्त एवढंच सांगणं आहे युथला की तुम्ही आपलं चांगलं किंवा आपलं वाईट हे दुसऱ्याच्या सांगण्यावरनं ठरवू नका, ते तुम्ही स्वतः बघा. आता जे वाईट व्यसन असेना, वाईट मार्ग ते निवडतात, त्याच्यामधून तुमचं लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काय फायदा? आनंद हा क्षणिक असतोय, तुम्ही तो बघून एक म्हणजे चुकीच्या मार्गाला तुम्ही पाय घालता. लॉंग रन मध्ये तुम्हाला ते काय हेल्प करायला किंवा काय बेनिफिट द्यायला ह्याचा विचार त्यांनी स्वतः करायला पाहिजे. कारण आता त्यांना चालत नाही, मोठ्यांनी सांगितलेलं पण चालत नाही,
1: होय ना,
0: त्याचा राग येतोय त्यांना किंवा त्यांना वाटते की हे आमच्या सतत पाठीमागे लागलेले असतात. सो बाकीच्यांच्यासाठी नाही, एटलीस्ट स्वतः साठी करावं.
1: पण तेवढी स्वतःची बुद्धी सुद्धा नसते एकट्यांची, म्हणजे सेल्फ डिसिजन आपण घेऊ शकू चांगलं, ती सुद्धा बुद्धी असायला हवी ना की आपण काय करतोय ते योग्य आहे की नाही हे सांगणं. जेव्हा समोरची व्यक्ती सांगत असते तेच त्यांना पटत नसतं आणि मग स्वतः डिसिजन घेऊन काहीतरी वेगळ्या मार्गावरच ते चालत असतात. म्हणजे युथ जनरेशनचा जर विचार करू आपण तर त्यांच्या आजूबाजूचं जे सर्कल असतं ते खूप महत्वाचं असतं की ते कोणत्या सर्कलमध्ये आहेत आणि त्याचा खूप प्रभाव पडतो त्यांच्यावरती.
0: एटलीस्ट त्यांनी फ्रेंड्स आपले ग्रुप किंवा सर्कल चूज करताना तरी थोडा विचार करावा. आपल्याला जर म्हणजे तेवढी बुद्धी नसेल की आपण काय करतोय हे करेक्ट आहे काय रॉंग आहे हे समजणं, तर एक एटलीस्ट सर्कल आपण जेव्हा चूज करतो तो तरी व्यवस्थित चूज करावा, एटलीस्ट जेणेकरून तिथून आपला म्हणजे सत्कर्माकडे मार्ग वळेल असं काहीतरी त्यांनी डिसाईड करावं. आणि आम्ही सांगणारे किती सांगणार,
1: होय ना,
0: ऍट दी एंड जे करायला पाहिजे ते त्यांनी स्वतः करायला पाहिजे.
1: बरोबर. महेश्वर्या, तू LLB केलीस आणि गाण्यांची आवड त्याचीही क्लासेस करतेस तू किंवा बाहेरही म्हणजे गाणी म्हणायला वगैरे तुमचे प्रोग्राम होत राहतात, त्याच्यामध्ये तूच मला वाटतं यंग असशील तुमच्या ग्रुपमध्ये. आणि या सगळ्या तुझ्या आवडीनिवडी म्हण किंवा हा जो तू जसं सांगितलीस की तुला इंजिनिअरिंगला घालायचं होतं तुझ्या पालकांची इच्छा, पण तू हे प्रोफेशन चूज केलीस आणि मग हे गाण्याकडे पण वळलीस, ते त्याच्यासाठी घरच्यांचा काही अपोज होता की ते खुश आहेत आता?
0: नाही, माझी आई लहानपणापासून ती स्वतः म्हणजे अध्यात्मात खूप असल्यामुळे ती मला वयाच्या आय थिंक 5व्या वर्षी मला माळ घातली.
1: बर.
0: मी वारकरी संप्रदायात आहे, सो घरी म्हणजे अध्यात्मासाठी कधीच मला त्यांनी मागे खेचले नाही, म्हणजे मला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी फ्रीडम होती. त्यामुळे मे बी आज मी म्हणजे अध्यात्म असेना किंवा शिक्षण असेना किंवा उद्या मी जाऊन मला दुसरं काही शिकायचंय किंवा करायचंय अशी जरी इच्छा व्यक्त केली तर मला ते कधीच पाठीमागे खेचणार आहेत. हा सपोर्ट कायमच त्यांनी मला दिले, सो मे बी आज तो कॉन्फिडन्स मला त्यांच्यामुळे आहे.
1: छान. कोण कोण असतं घरी?
0: घरी माझे आई वडील, मला दोघी लहान बहिणी आहेत आणि माझे काका.
1: छान. ओके, मग बहिणी काय शिकतात आता?
0: माझी बहीण एकटी BCA करायले.
1: बर.
0: आणि एकटी बहीण स्कूल आहे हेरवाडकर.
1: ऐश्वर्या, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि
0: धन्यवाद.
1: तू आलीस इकडं, एवढ्या छान छान गप्पा मारलीस त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि एक कार्यक्रम तुझ्यासोबत घेऊ आपण फ्युचर मध्ये नक्कीच. आणि आजच्यासाठी थँक्स अ लॉट.
0: थँक्यू सो मच. थँक्यू.
2: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
3: हेलो एंड नमस्कार. सभी सुनने वालों को संजीव कपूर का प्यार भरा नमस्कार. आप मुझे सुन रहे हैं केएलई वेणुध्वनी 90.4 एफएम पर। मैं आपसे सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि अगली बार जब आप खाना बना रहे हो और या खा रहे हो तो मुस्कुराहट के साथ में खाना बनाइए और खाइए, देखिए जीवन कितना खुश होगा ये आपको भी अंदाजा नहीं है। चलिए अभी मुस्कुराइए।

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.

गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात, चोरीचा मामला मामाही थांबला.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी. बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्तर

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more, plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahed.edu.in. For more information, visit Kahed JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 08312444 extension 4327.
0: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केएलई नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केएलई विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380560483.

0: ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಲೋಕ ಎಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತ, ಅದಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟೋರು, ಅದನ್ನ ಶ್ರೀಮಂತಗೊಳಿಸ್ತೋರು ಹಲವಾರು. ಆ ಹಲವರನ್ನ ಪರಿಚಯಿಸುವಂತಹ ಪುಟ್ಟ ಪ್ರಯತ್ನ ನಮ್ಮದು. ಅಂತಹ ಹಲವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಡಾಕ್ಟರ್ HS ವೆಂಕಟೇಶಮೂರ್ತಿಯವರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಇಂತಹ ಮಹಾನ್ ಕವಿಗೊಂದು ನಮನ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸುವಂತಹ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: मेडिकली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135-19666. Geekona Success Strategy.

0: देखा, मुझे जानबूझ के अवॉइड कर रहे हैं।
1: ये रिश्ता क्या कहलाता है के प्रायोजक हैं कोका कोला।
2: केली कैंसर हॉस्पिटल ने हिरू नगर वेगा।
3: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
2: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल।
3: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे।
2: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल।
3: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
2: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
3: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
2: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
3: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
2: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
4: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ, ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ, ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 August 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡಮಾಡಬೇಡಿ, ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल

कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे.

0: डॉक्टर प्रभाकर कोरे चैरिटेबल हॉस्पिटल नेहरू नगर बेलगाम 24 आवर्स ऑफ फ्री सर्विसेज फॉर ओपीडी एंड आईपीडी पेशेंट्स फ्री ईसीजी फ्री एक्सरे फ्री सोनोग्राफी एंड फ्री लैब सर्विसेज आर प्रोवाइडेड टू द नीडी पेशेंट्स जनरल ऑपरेशंस कैटरेक्ट एंड सी सेक्शंस आर डन फ्री ऑफ कॉस्ट मोर देन 70 लैक्स ऑफ ओपीडी पेशेंट्स एंड 6 लैक्स ऑफ आईपीडी पेशेंट्स हैव बीन बेनिफिटेड बाय केएलई'स डॉक्टर प्रभाकर कोरे चैरिटेबल हॉस्पिटल अराउंड 3 लैक्स ऑफ फ्री सर्जरीज 85,000 प्लस फ्री डिलीवरीज 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ ಕೆಎಲ್ಇ ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ ಕೆಎಲ್ಇ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ ನೀಟ್ 2026 400 ಪ್ಲಸ್ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ ತಡ ಮಾಡಬೇಡಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: मेडिकली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु. कृषी मित्र हा नवीन प्रोग्राम घेऊन आले मी आहे तुमच्या सोबत मनीषा. आज आपण भेटणार आहोत सुभाष राजुरीकर यांना. हे एक शेतीतज्ञ आहेत. सुफल ऍग्रिकॉन या सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, शेतीबद्दल आपण सविस्तर चर्चा करतोय आणि तुम्ही जसं सांगितलं की शेतीमध्ये नवीन नवीन गोष्टी आता येत आहेत, आधुनिक शेतीचा उपयोग करतायत आणि जे उच्च शिक्षित आहेत, शिकलेले आहेत मुलं, तीही शेतीकडे वळताना आपण पाहतोय. तर तुमच्या दृष्टिकोनातून असे कोणते नवीन प्रयोग आपण शेतीमध्ये करू शकतो?
1: खरंच खूप पारंपरिक शेतीपेक्षा नवीन प्रकारच्या शेतीमध्ये खूप चांगले प्रयोग चालले. हे नवीन प्रयोग होण्याचं मुख्य कारण असं आहे की अधिक चांगली गुणवत्ता असलेलं अन्नधान्य निर्माण करणं.
0: बर,
1: हे एक महत्त्वाचं कारण. दुसरं कारण आहे की या वाढत्या लोकसंख्येला पुरवता येईल एवढ्या प्रमाणात अन्नधान्य निर्माण करणं. आणि तिसरं एक असं आहे की जगामध्ये सगळं वाढते पण जमीन वाढत नाही आहे कुठं.
0: हो ना.
1: तर या मर्यादित असलेल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं, अशा पद्धतीचे प्रयोग जगात सुरू आहेत. बऱ्याच प्रमाणात काही काही ठिकाणी ते यशस्वी आहेत. आणि आतापर्यंत आम्ही म्हणत होतो की उत्पादन फक्त जमिनीत घ्यायचं, पण आता मल्टीलेअर्ड म्हणजे जशी एखादी 10-15 मजल्याची बिल्डिंग असते तसं मल्टीलेअर्ड शेती केली जाते, ज्याला हायड्रोपोनिक म्हणतात, किंवा निरनिराळ्या टप्प्यावरती कुंड्या लावून ठेवल्या जातात, ग्रीन हाऊस असतं त्याचं किंवा शेड नेट हाऊस असतं, अशामध्ये शेती केली जाते. जिथं जमिनीमध्ये मी एकच रोप लावू शकतो तसं त्याच्या उंचीचे उपयोग करून घेतल्यामुळं 10 फूट उंचीचं माझं पॉली हाऊस असेल तर मी आणखी 3-4 कुंड्या ठेवून उंचीचा सुद्धा उपयोग करून पिकं घेऊ शकतो. हायड्रोपोनिक म्हणजे मातीशिवाय पाण्यातच केलेली शेती.
0: बर,
1: असंही केलं जातं. हे सगळे नवीन नवीन प्रयोग आहेत. किंवा पूर्वापार पद्धतीनं आता एखाद्या फळाची बाग असेल तर एका एकरमध्ये एक आंब्याची बाग आहे तर 40-60 झाडं लावली पाहिजेत, मग तुम्हाला आंबे मिळतील. असं होतं, लोकांनी बघितलं असेल शेतकऱ्यांनी की आंब्याची बाग म्हणजे अशी ती ठिकाणी लांब लांब लावलेली झाडं, साधारणपणे 20 फूट बाय 20 फूट अंतर ठेवून लावलेली झाडं वगैरे, असं असतं दृश्य. पण आता डेन्स प्लांटेशन म्हणजे घन लागवड, म्हणजे जिथं एका एकरामध्ये 40-60 आंब्याची झाडं लावत होते तिथं आता 1200 झाडं लावली जातात. अहो, आम्ही केळीची रोपं सुद्धा एवढ्या जवळ लावत नाही किंवा केळीची रोपं लावल्यासारखं झालं. आणि त्याच्यामध्ये शास्त्र असं आहे की हे झाड, पूर्वीचं आमचं आंब्याचं झाड 60-70-80 वर्ष जगत होतं, त्याची फळं आम्हाला मिळत होते. या पद्धतीमध्ये ते नाही आहे. या पद्धतीमध्ये त्या झाडाला फांद्याच ठेवल्या जात नाही. ज्या झाडाला, ज्या फांदीला आंबे लागण्याची शक्यता आहे त्या सोडून उरलेल्या फांद्या कट करून टाकतात.
0: बर,
1: थोडीफारच पानं ठेवतात म्हणजे त्याच्यावरती कष्ट भरपूर घेतात ते. पण जे झाड म्हणजे ज्या क्षेत्रातनं तुम्हाला 10,000 आंबे मिळणार होते तिथं तुम्हाला 25-30,000 आंबे मिळायला लागतात.
0: अच्छा.
1: कारण तुम्ही जिथं 40 झाडं लावणार होता तिथं 1,000-1,500 झाडं झाली. हे झाड कदाचित 10 वर्षात तोडून टाकायला लागते पण तेवढ्यातच त्यांना तुमचे पैसे काढून दिलेले असतात. अशा पद्धतीचं नवीन नवीन प्लांटेशन नवीन नवीन पद्धतीनं केलं जात आहे. ह्या नवीन सुधारणाच आहेत शेतीतल्या. आणि त्याचं कारण मी पहिला सांगितलं तसं की एक तर उत्पादन, एक तर चांगली क्वालिटी, हे सगळं वाढावं आणि वाढत्या लोकसंख्येला पुरवठा करता यावा या उद्देशानं आहे.
0: अच्छा.
1: हे शेतीतले नवे प्रयोग आहेत. इव्हन काही ठिकाणी पाण्यावरती निवड तळ्यामध्ये वगैरे सुद्धा शेती आता करायला लागली, प्रयोग सुरू आहे. युरोपमधले लोक तर म्हणतात आम्ही चंद्रावर जाऊनच शेती करतो की आमचा भारतातला शेतकरी असा कधी विचार करणार.
0: खरंच ना. तुम्ही जसं आंब्याचं एक उदाहरण सांगत होता त्याच्यामध्ये म्हटलं की म्हणजे कुठल्या फांदीला ते आंबे लागणार नाहीत अशा फांद्या कटही करून टाकतात, तर ती गोष्ट कशी लक्षात येते?
1: हा ही गोष्ट अशी सांगणं कठीण आहे पण म्हणजे त्याच्या मागे सायन्स आहे आणि हे काम करणार. म्हणजे आता हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, हे रिलायन्सची जामनगरची जी फॅक्टरी आहे रिफायनरी, म्हणजे तिथं वाळवंटासारखाच प्रदेश आहे तो गुजरातचा, अत्यंत गरम वातावरण वगैरे तिथं आहे. तिथल्या त्यांच्या जमिनीमध्ये त्यांनी अशी झाडं लावलेली आहेत. किंवा आमच्याच एका मित्राने इथं रायगडला देशपांडे म्हणून त्याने मेहंदी जशी आपण कुंपणाला मेहंदी लावू तसं उळीनं किंवा ऊसाची जशी रांगेनं ऊस लावू सरीवरंबा पद्धतीनं तशी आंब्याची झाडं लागलेली लावलेली आहेत. आणि ते 3 ते 4 फूट उंचीच्या झाडाला तुम्हाला 50-50 आंबे लागलेले दिसतील. हे आंबे अगदी लोंबातून जमिनीपर्यंत खाली आलेले असतात, म्हणजे त्याला तोडायलाही तुम्हाला कष्ट नाही,
0: अजिबात नाही,
1: तुम्हाला त्याच्यावर फवारण्या वगैरे करायला त्रास नाही. हा अशा पद्धतीचं त्यांनी सक्सेसफुल केलेलं आहे. याच्या जोडीला काही लोकांनी आपली जी पारंपरिक फळं आहेत ह्याच्यामध्ये अत्यंत सुधारणा केलेल्या आहेत. सीताफळ, सीताफळ हे आमच्याकडं साधारणपणे 3-4 इंचाचं छोटं फळ ज्याचं वजन 200-300 ग्रॅम म्हणजे भरपूर झालं, पण 1-1 किलो वजनाची अत्यंत चवीला चांगली ज्याच्यात एक पण बी नाही अशा जाती विकसित झालेल्या लांबने आपल्या महाराष्ट्रात इथं जवळच मिळतात ते.
0: बर.
1: आणि ही बाग एकरी सर्वसाधारणपणे शेतकऱ्याला 3 ते 4 लाख रुपये वर्षाला मिळवून देते आणि ह्याला पाणी अत्यंत कमी लागतं. हा जे असतं ते ड्रीपनं दिलं जातं आणि ह्याच्या ह्याला फक्त मेहनत म्हणजे त्याच्यावरती तुमचं वेळच्या वेळेस त्याचं पालन पोषण करणं.
0: अच्छा.
1: एकदा लावलेली बाग तुम्हाला 25 वर्ष आरामात पिकं देत असते. आता मी तुम्हाला जे सीताफळाचं उदाहरण दिलं ते तर इतकं पॉप्युलर आहे की एकेका सीताफळाची किंमत 100 ते 150 रुपये किंमत आहे एका फळाची. हां आणि ते बरोबर मधनं कापलं तर आईस्क्रीमचा कप हातात घेऊन चमच्यानं खावा तसा त्यातला गर तुम्हाला खाता येतो. त्याच्यामध्ये बी लागत नाही, काही नाही, लोक नक्की पैसे देणार.
0: होय ना.
1: सहज तुम्ही जर विचार केला आमच्याकडं कोकणामध्ये वगैरे किंवा काही बाहेर सुद्धा जांभळाची झाडं कैक आहे. जर ती जांभळ तोडून छानशा छोट्याशा पनेट म्हणतात म्हणजे प्लास्टिकचा बॉक्स स्ट्रॉबेरी येते तसं त्याच्यामध्ये पॅक करून आम्ही जर दिली तर तसं करणारे लोक आहेत त्याला डिमांड चांगली येते. म्हणजे शेतीमधला हा एक नवीन प्रयोगच झाला.
0: होय ना.
1: की जे उत्पादन येते त्याचं चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करणं, सादरीकरण करणं, लोकांच्यापर्यंत पोहोचेल असं बघणं हाही एक प्रयोगच आहे. आणि असे काही प्रयोग शेतीमध्ये चालू आहेत, फक्त आपण ते उघड्या डोळ्यांनी बघायला पाहिजेत, त्याचा विचार केला पाहिजे आणि ते मला कसं करता येईल याच्यासाठी मागं लागून ते केलं पाहिजे.
0: अगदी.
1: केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. संतांचं इतर काही लक्षात ठेवण्याची आधी हे लक्षात घ्या.
0: होय ना. जे आपल्याला उपयोगी पडेल. खरंच आहे. म्हणजे शेतीमध्ये जरा बघण्याचा दृष्टिकोन आपण आपला बदलला, जसं सुरुवातीला आपण बोललो त्याला आपण एक व्यवसाय म्हणून जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये नक्कीच घेऊ शकतो. आणि ह्याच्यामुळे अनेक असे उत्पादनं आहेत, पिकं आहेत जी आपण कमी वेळेत घेऊन त्याच्यातून फायदा जास्त घेऊ शकतो. फक्त तुम्ही सांगितल्यासारखं काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण जेव्हा प्रेझेंट करतो किंवा मार्केटिंगला उतरवतो त्या ते उत्पादन त्यावेळी थोड्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यावरती आणखीन आपण पुढच्या भागामध्ये बोलणारच आहोत. पण सध्या शेती म्हणजे मेन शेतीबद्दलच जास्त विचार करूया. आणि शेतीमध्ये आणखीन विचारायचं झालं तर यामध्ये व्यवसायाच्या नवीन नवीन काय संधी असू शकतात.
1: शेतीमधील व्यवसाय हा शब्द जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्याचा खरा अर्थ असा घ्यायला पाहिजे की रॉ मटेरियल पासून फिनिश प्रॉडक्ट करणे. म्हणजे जसं तुमच्याकडे ऊस असेल तर उसापासून साखर करणे. माझ्याकडं गहू आहे मग मी नुसताच गहू विकायचा का त्याचा रवा करून विकायचा का त्याचा आटा करून विकायचा. हा तुमचा कच्च्या मालापासून पुढं फिनिश प्रॉडक्ट करणं हा व्यवसाय म्हणतो मी याला. शेती हा उद्योग आहेच पण त्याच्यापासून आणखी काही निर्माण करणं हा व्यवसाय झाला.
0: बरोबर.
1: आज साधा विचार जर केला तर फॅक्टरी तुमच्याकडनं उसा ऊस घेते 2500 किंवा 3000 रुपये टन,
0: बरोबर,
1: म्हणजे काय झालं 2500 रुपये किंवा 3 रुपये किलोनं तुमच्याकडनं ऊस घेतला जातो. आणि तुम्ही जेव्हा त्याची साखर घेता तेव्हा ते 38 रुपये ने घेता तुम्ही,
0: होय ना.
1: त्याच्यापेक्षा आणखी तुम्ही जर पुढे गेलात तर ती साखर ज्या बर्फीत घातली जाते त्या बर्फीची किंमत आजकाल 400-500 रुपये सुद्धा आहे.
0: होय होय होय.
1: त्या खव्यामध्ये 1 किलो खव्यामध्ये 1 किलो साखर घातलेली असते. म्हणजे तुमच्या 36-38 रुपयाच्या 1 किलो साखरेची किंमत तिथं 1000 रुपये झाली की
0: हो.
1: म्हणजे तुमचा ऊस तुम्ही केवढा दिलाय. पण याखेरीज फॅक्टरी त्या ऊसापासून निघणारी साखर तर विकतेच विकते, पण त्याच्या मळीपासून स्पिरिट बनवून आणि काय काय विकते, ती बगॅस आहे ते विकत, त्यामधनं निर्माण होणारी सगळी प्रॉडक्ट विकली जातात. त्याचे पैसे होतात ते वेगळेच,
0: बरोबर.
1: हा म्हणजे हा व्यवसाय झाला. माझ्याकडं गहू आहे, माझ्याकडे गहू आहे, माझ्याकडं तांदूळ आहे, माझ्याकडं फुलं आहेत. तर आता काही वेळा फुलं आहेत माझ्याकडं पण घेतली नाहीत कोणी. तुम्ही दुसऱ्या प्रकारची फुलं लावू शकता जी वाळवून ड्राय फ्लॉवर अरेंजमेंट्स, ह्या गोष्टीला सुद्धा प्रचंड मागणी आहे. मग त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. ही झाली व्यवसायातली संधी. आमच्याकडं तोंडली होते, आम्हाला कुणालाही फार तोंडली आवडते असं दिसत नाही, पण युरोपमध्ये तोंडली तर खाल्लीच जाते, पण त्याही पेक्षा तोंडलीच्या पावडरला ह्यूज डिमांड आहे, प्रचंड. भारतातनं टनानं पावडर तोंडलीची युरोपला जाते. मग अशा वेळी तोंडलीचं पीक घेऊन एक सामुदायिकरित्या सहकारी पद्धतीनं किंवा कसंही, मी पद्धत सांगणं माझं काम नाही आहे, पण तोंडलीची पावडर करायचा कारखाना टाका ना. आता पूर्वीपेक्षा एक्सपोर्ट इम्पोर्ट करणं सोपं झालं,
0: होय ना.
1: आता ह्याचं उदाहरण जर सांगतो म्हटलं तर नाशिकला सह्याद्री अॅग्रो म्हणून कंपनी आहे.
0: बर.
1: ही कंपनी शेतकऱ्यांचीच आहे, 100% शेतकरी आहेत, दुसरे यात कोण नाही. पण कंपनी मात्र अत्यंत आधुनिक तंत्रानं चालते. तिथं बसणारे सगळे शेतकरी आहेत, पण ते जीन पॅन्ट घातलेले असतात. तुम्ही त्यांची जर बिल्डिंग बघितली तर तुम्हाला वाटेल आपण कुठेतरी अमेरिकेतच आहोत.
0: अच्छा.
1: पण हे बाह्य स्वरूप सोडून दिलं तर आज ते वर्षाला 600 ते आणिवर काही कोटी रुपयाची द्राक्ष युरोपला पाठवतात.
0: बापरे.
1: जे एकट्या शेतकऱ्याला शक्य झालं नसतं.
0: नक्कीच.
1: त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा, कोल्ड स्टोरेज वगैरे त्यांनी उभं केलं. म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांची जी द्राक्ष होती त्या द्राक्षाचं त्यांनी उत्कृष्ट मार्केटिंग केलं. हा एक व्यवसाय झाला. नाहीतरी शेतकरी कित्येक वेळा आपल्या शेतातली कणस काकड्या विकायला शहरातून रस्त्याच्या कडेला बसतोच की.
0: बसतोच की.
1: हा. पण तो प्रयत्न असंघटित आहे, आणि संघटित प्रयत्न असणं म्हणजे व्यवसाय. तुम्हाला ते केलं. कालच माझ्याकडे आले, सहज जातात असं तो तळलेला कांदा. तळलेला कांदा आज त्याचा होलसेल रेट आहे 130 रुपये किलो.
0: बर.
1: आणि त्याची इंडस्ट्री आहे, त्याचं युनिट आहे, आणि आज प्रत्येक हॉटेलवाल्याला त्याची गरज आहे. आणि ते 1 किलोच्या पॅकिंगमध्ये 10 किलोच्या पॅकिंगमध्ये मिळते. आता जो शेतकरी कांदा करतोय, अशा एक 10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा तळायला भले मोठा कारखाना टाकायची गरज नाही, पण छोटी परात घेऊन, छोटी कढई घेऊन कांदा, त्याचं एक शास्त्र आहे, तेवढं शिकून घेऊन जर कांदा तळला तर प्रत्येक हॉटेलवाल्याला पाहिजे. प्रत्येक कुठल्याही छोट्या गावात सुद्धा हॉटेल असणारच. आपलं हे बेळगाव धरलं तर आज कमीत कमी 100-200 हॉटेल्स असतील,
0: जास्तच असतील.
1: आम्ही 100 धरूया,
0: होय ना.
1: प्रत्येकाला किमान 1-2 किलो कांदा लागेल.
0: हो.
1: तळलेला मी म्हणतो,
0: होय ना.
1: हा 100-200 किलो कांदा तुमचा रोज खपला तर वर्षाला किती झालं, धंदा म्हटलं की गणित आलं.
0: होय के.
1: किंवा आपल्याला वेळ असेल तर मी आणखी सांगेन की साधी गोष्ट आहे, केळीचे वेफर्स सगळीकडे खपतात. आज केळीचा दर काय आहे तर होलसेल रेट, मी बाहेरचा बाजारातला सांगत नाही, शेतामध्ये जो केळीचा दर मिळतो तो कुठेतरी 12 रुपयापासून 17-18 रुपयापर्यंत इकडे तिकडे होत असतो किलोचा. या केळीच्या मध्ये त्याची साल मधला घडातला उभा दांडा हे सगळं सोडलं तर 1 किलो केळीमध्ये साधारणपणे 1/2 किलो गर मिळेल. हा, 1/2 किलो गराचा कॉस्ट आमची धरूया 20 रुपयेच धरूया. 20 रुपयाला मला 1/2 किलो मिळालं तर 1 किलोचे 40 रुपये झाले.
0: होय,
1: हे कापून मी साध्या कढईमध्ये त्याचे वेफर तळून केले. 3 दगडाची चूल, कुठलीही मशिनरी नाही, काही नाही, एक कढई आणि एक झारा तळायला लागणारा हे भांडवल आणि एक सुरी, हा म्हणजे सगळे मिळून 1000 रुपये. आज ह्या तळलेल्या केळ्याचा दर तुम्हाला माहित आहे का? तो आहे 1/2 रुपये किलो.
0: बापरे.
1: तीच केळी गिराईक विकत घेतं त्यावेळी 200 रुपये होतो. उरलेला फायदा हा दुकानदाराला जातो. हा, आज बेळगाव सारख्या ठिकाणी 100 तरी दुकानं मिठाईची आहेत. प्रत्येकाला महिन्याला 10 किलो लागत असेल, मी फार कमी धरतोय आकडा, पण किती झालो, जवळपास 1 टन झालं. 1 टन केळी प्रोसेस केले तर आम्हाला 1/2 रुपयाला आम्ही विकतो शेतकरी, त्याच्यामध्ये त्याला 40-50 रुपये मिळतात. 40 रुपये जरी धरलं तरी 1 टनाचे 40,000 रुपये झाले. ही संधी आहे का नाही?
0: आहेच ना.
1: तुम्ही छोटी छोटी पॅकेट केली 50 ग्रॅम 25 ग्रॅमची, शाळेच्या आसपास बाहेर विक्रीला ठेवली, खपणार ना? 15 रुपये 20 रुपयाला केळीचं पॅकेट, पालकच आपण मुलांना म्हणतील हे खावा. ह्या संधी आहेत, त्या संधीचा आपण विचार केला पाहिजे. किंवा आणखी एक जरा वेगळं उदाहरण सांगतो. कराड जवळ काही वर्षापूर्वी ऐकलं होतं की तुम्ही आम्ही जे अळूची वडी खातो, जे अळू माळ रानावर पाहिजे तेवढं उगवतं, त्या अळूचं घेऊन त्याची वडी बनवून तळून ती अत्यंत हायटेक, म्हणजे त्यावेळी जवळपास 3 कोटी रुपये गुंतवून की अळूची वडी बनवायचा कारखाना केला.
0: बर.
1: आणि ही सगळीच्या सगळी अळू वडी ही इटलीला जाते. कशाला? तर तिथं बारमध्ये इथं त्या ड्रिंक्स बरोबर काहीतरी खायला पाहिजे म्हणून त्यांनी हे पाठवायला सुरुवात केली. तिथल्या लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे होतं हे त्यांना नक्की आवडलं आणि आज ते झकासपैकी चालू.
0: अरे,
1: आता हे हा तुमच्या डोक्यात कल्पना येऊ शकेल का? विचार करतो, इनोव्हेटिव्ह विचार करतो, नाविन्यपूर्ण द्यायचा विचार करतो, तो नक्कीच यशस्वी असतो.
0: होय ना.
1: तर असे शेतीमध्ये संधी अजून कैक सांगता येतील, कैक.
0: बरोबर.
1: जाता जाता एक उल्लेख करतो आणखी की आम्ही सध्या भाज्या प्रोसेस करायचं युनिट सुरू करतोय. भाज्या प्रोसेस म्हणजे काय? तर जी भाजी आपल्या घरात येते ती शेतात न येतानाच त्याला माती घाण लागलेली असते, त्याच्यावरती कितीतरी विषारी कीटकनाशकाच्या फवारण्या झालेल्या असतात, तिथनं ते कटिंग होत असताना कैक लोकांचे त्याला हात लागतात, त्यानंतर ती ट्रक मधनं येत असताना कैक वेळा तुम्ही बघाल त्याच्यावर माणसं चढून बसलेले असतात.
0: होय ना.
1: पाय वगैरे ठेवून त्यानंतर ती मंडईत येते, तिथं कितीतरी अस्वच्छता असते
0: भरपूर.
1: हा, अशा पद्धतीनं जी घाण झालेली भाजी आहे त्यानंतर ते हवामानातले बदल होऊन खराब झालेली ती डेड होते. आज संध्याकाळी तोडलेली भाजी तुमच्याकडे परवा दिवशी सकाळी येते. तर अशा भाजीचं तुमच्या पोटात गेल्यानंतर काय काय होणार? आणि तुम्ही जेव्हा घरात भाजी धुता त्यावेळी त्याच्यावरती घाण निघत नाही हे आम्ही प्रयोग करतो, त्यातलं दाखवून देतो.
0: अच्छा.
1: अशी भाजी आम्ही आता ती पूर्णपणे मशिनरीवरती स्वच्छ करतो. ऑर्गॅनिक औषधानं त्याच्यावरचं जे काही विषारी औषधं आहेत, व्हायरस आहेत, ते काढून टाकतो आणि एका इम्पोर्टेड पाऊचमध्ये ती पिशवीत पॅक करतो.
0: बर.
1: 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो 1/2 किलो अशी. हा, आता हा इनोव्हेटिव्ह आहे. कोरोना पूर्वी आम्हाला वाटत नव्हतं लोक अशी घेतील, पण आता लोक म्हणतात कुणी हात लावलेला नाही ना, मग आम्हाला द्या. हा, हा या व्यवसायाला प्रचंड मोठी संधी आहे. याचं कारण घरोघरी रोज भाजी खाल्ली जातेच.
0: होय ना.
1: आणि जर समजा इतर भाजी बाजारात मिळते 60 रुपये किलो आणि मी म्हणलो माझी 65 रुपये किलो आहे, तर 60 रुपयाच्या भाजीला कोणी हात लावणार नाही. कारण हे डॉक्टरांची बिलं भरण्यापेक्षा आमच्या आरोग्याला चांगला असलेलं फक्त 5 रुपये खर्च करून मिळत असेल तर कोण आता नाही म्हणणार नाही.
0: नक्कीच.
1: या व्यवसायाला सुद्धा सगळीकडे डिमांड आहे.
0: बरोबर ना.
1: तर हे इनोव्हेशन आहे. ह्याचा मी विचार केला की हे आमच्या घाण पोटात जाते ह्याला काय नाही का, आणि मग त्याच्या मशिनरीपासून त्याच्या औषधापर्यंत सगळा विचार आम्ही करून हे सुरू करतोय. हे असा विचार, अशा अनेक संधी शेतीमध्ये तुम्हाला मिळू शकतात.
0: बरोबर ना, म्हणजे शेतीमधून आपण खूप सारा फायदा आपल्याला करून घेऊ शकतो, फक्त जरासं नाविन्यपूर्ण शेती आपण कशी करू शकू याकडं थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि याचा अभ्यास केला पाहिजे. हे असंच होत नाही, आणि जे मार्गदर्शन करणारे व्यक्ती आहेत त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा असं मी म्हणेन, आणि मगच या नाविन्यपूर्ण शेती करण्याकडे वळावं.
1: मी तुम्हाला ही जेव्हा उदाहरण सांगतोय त्यामध्ये खरोखरच फार छान आणखी एक उदाहरण आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की कॉम्प्युटर फील्ड मधली माणसं यात यायला असे एक जेम्स जोसेफ नावाचा गृहस्थ केरळ मधला, तो मायक्रोसॉफ्ट कंपनी मध्ये अत्यंत टॉपला, म्हणजे बिल गेट्सच्या जवळचा मनुष्य. केरळचे होते, काही वर्ष अमेरिकेत काढल्यानंतर त्यांना वाटायला आता आपल्या आपण गावाकडे जावं बस झालं, पण कंपनी काही त्यांना सोडेना आणि नाही त्यांची इच्छा होतीच. त्यांनी लाख प्रयत्न केला, शेवटी कंपनी म्हटली की ह्याला हातचा सोडता कामाने एवढा हुशार मनुष्य. तेव्हा त्यांनी कंपनीच्या नियमाच्या मध्ये बसत नसताना सुद्धा त्यांना एक 2 वर्षापूर्वी वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली, जे आता सुरू झाले आणि 2 वर्षापूर्वीची गोष्ट.
0: अच्छा.
1: त्यांनी केरळमध्ये येऊन कंपनीचं काम करायला तर सुरुवात केलीच, पण त्यांनी त्याही पेक्षा एक सुरुवात अशी इनोव्हेटिव्ह गोष्टीची केली, ती म्हणजे फणस. फणस आपल्याला वर्षातन उन्हाळ्याच्या दिवसातच एक ठराविक सीझनलाच फणस मिळतो,
0: बरोबर
1: मिळत नाही रेग्युलर.
0: हो ना.
1: त्यांची वेबसाईटच नाव आहे की जॅकफ्रूट 365.
0: अच्छा.
1: म्हणजे तुम्हाला फणस हा वर्षभर मिळेल.
0: बर.
1: आणि अशा पद्धतीनं त्यांनी केरळमध्ये प्रयोग सुरू करून आज त्यांच्याकडनं जगभर कुठल्याही सीझनमध्ये फणस मिळतो. एवढंच नव्हे तर फणसाच्या बियापासून जी पावडर तयार केली त्यांनी त्याला जगभर मागणी आली. आणि या गोष्टीचा एक कळस म्हणजे एक महिन्यापूर्वी मोदींनी एक म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स झाला होती, त्याच्यामध्ये जेम्स जोसेफला त्याने आवर्जून बोललं होतं आणि त्यांनी मोदींच्या बरोबर आपल्या प्रॉडक्टची माहिती सांगली आणि मोदींनी भरपूर कौतुक केलं.
0: अरे वा.
1: हा का, तर जो फणसातल्या त्यातल्या गोष्टी टाकून दिल्या जातात बिया, त्याचा मोठा उपयोग झाला.
0: होय ना.
1: लोकांना फणस एरवी मिळत नाही, तो कधी मिळायची सोय झाली. देशाला परकीय चलन मिळायला लागलं. लोकांच्या पर्यंत आमच्या इंडियन फळाचा पुरवठा झाला. लोकांना आवड निर्माण झाली. मोठं कार्य आहे. एक सायन्सची बैठक असणारा, शास्त्रीय बैठक असणार मनुष्य एका नव्या कल्पनेचा कसा विस्तार करू शकतो, याचं हे अतिशय चांगलं उदाहरण आहे.
0: नक्कीच. आणि अशी अनेक उदाहरणं आपण येणाऱ्या भागांमध्ये देणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा आणि शेतीकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलावा आणि त्यांनी शेतीतून आपल्याला स्वतःला फायदा करून घ्यावा. कारण जे मार्गदर्शन असतं ना ते खूप महत्वाचं असतं आणि ते ऐकून फक्त असंच सोडून न देता नक्कीच त्यांनी अंमलात आणावं, ते तरच त्याच्यातून त्यांना फायदा मिळू शकतो. जसं आपण शेती करायला सुरुवात करतो म्हणजे शेती म्हणजे आपली जमीन कुठल्या पद्धतीची आहे, पाणी त्याला देतो ते कुठल्या पद्धतीचं आहे ते आधी बघितलं पाहिजे, त्याची आधी परिशीलना करून घेतली पाहिजे, नंतर आपण त्याच्याकडे वळलं पाहिजे.
1: सेंद्रिय खत म्हणजे निदान आमची तरी, आमचं घातल्यापासून मी तुम्हाला 15 दिवसात रिझल्ट देतो.
0: जमीन कसली असली तरी,
1: असू दे कसली असू दे, 15 दिवसात मी तुम्हाला रिझल्ट देतो. म्हणजे याचं साधं उदाहरण, तुम्ही कुठेही तुमच्या घरातल्या कुंडीत कोथिंबीर लावा.
0: बर.
1: कोथिंबीर एक महिन्याचं पीक आहे ना, एक महिन्यात कोथिंबीर येते. तुम्ही लावा, माझं खत घाला आणि महिन्याभरात कोथिंबीर बघा. शेतात लावलेली कोथिंबीर 2-2.5 फूट उंचीची होती. असं नाहीये हे सर, हे ग्रह डोक्यातले काढून टाका.
0: अच्छा.
1: असं नाहीये.
0: बर.
1: हे म्हणजे ह्या केमिकल कंपन्यांनी डोक्यात घुसवले शेतकऱ्यांच्या की 3-3 वर्ष थांबायला लागते, त्यातनं काय होत नाही वगैरे वगैरे, असं काही नाही. उलट रासायनिक खतापेक्षा आम्ही जास्त रिझल्ट देतो.
0: की जर जमीन आपली खराब असली
1: हो
0: तरी सुद्धा होतं का?
1: होणार होणार. कारण आम्ही ज्या जमिनीत मीठ फुटले,
0: बर,
1: जिथं गवत सुद्धा येत नाही तिथं 70 टन ऊस काढून दिलाय.
0: म्हणजे लगेच
1: पहिल्या वर्षी.
0: बर.
1: मी त्या माणसांची गाठ घालून देतो. काय तुम्हाला जमखिंडीला नेतो, अथणीला नेतो, चला. हे सगळे भ्रम आहेत.
0: अच्छा,
1: असं काही नाहीये.
0: ओके, म्हणजे मला पण स्वतःला असं वाटत होतं की रासायनिक खतांचा वापर करून करून ती शेतीची जमीन जी आहे आपली ती जराशी खराब झालेली असते आणि तिचा पोत आधी सुधारून घ्यायला पाहिजे.
1: सत्य आहे तुमचं,
0: तेच
1: अर्ध सत्य आहे, म्हणजे जमीन बाद झाली सत्य आहे, पण त्यातनं इतकी वर्ष लागतात किंवा इतकं काहीही नाही. आम्ही तुम्हाला पहिल्याच वर्षी मी उसामध्ये तिसरा म्हणजे लावण खोडवा आणि निडवा तर निडवा मी 130 टन काढून दिलाय. मग आणि काय पाहिजे तुम्हाला? हा, तर ह्याच्यामध्ये खर्च रासायनिक खतापेक्षा कमी किंवा धरून चला रासायनिक खता इतका, पण बोनस काय आहे? जमीन अतिशय सुपीक, जमीन अशी स्पंज सारखी मऊ होते, अदरवाईज जमीन हार्ड होते रासायनिक खताने. हे एक्सप्लेन करायला खूप मोठं शास्त्र आहे, पण ऑर्गॅनिक खतानं म्हणजे जे ते प्युअर आमच्यासारखं असेल तर, म्हणजे मी असं म्हणतो याला कारण आहे, आम्ही त्याच्यामध्ये जवळपास 41 प्रकारचे जीवाणू घालतो, त्यामध्ये निंबोणी पेंड, करंजीची पेंड, एरंडीची पेंड हे घालतो, त्याच्यामध्ये गोमूत्र मोठ्या प्रमाणात असतं, म्हणजे नुसतं गोमूत्र नव्हे पंचगव्य म्हणतात त्याला.
0: बर,
1: देशी गाईच्या गोमूत्रामध्ये गाईचंच दूध, दही, लोणी, तूप, शतावरी असे औषध घालून केलेलं असतं, ते पंचगव्य म्हणतात त्याला, ते घातलेलं असते. त्यानंतर ह्युमिक ऍसिड नॅचरल ते घातलेलं असतं, त्याच्यामुळे फरक पडतोच. आपल्याला भारताचं नंदनवन करायचं आणि आमच्याकडं मुबलक जमीन आहे, मुबलक पाणी आहे, फक्त नाही आहे ते नॉलेज. ते नॉलेज आपण देऊया, ते जर व्यवस्थित दिलं तर 101% आम्ही जगाला पोसू शकतो, एवढा आम्ही फळ फळावळ भाजीपाला अन्न निर्मिती करू शकतो. हे कुठेही चूक नाही,
0: बरोबर,
1: फक्त ते ज्ञान नाही आहे. जे काही चुकीचे भ्रम आहेत, ग्रह आहेत, ते काढून टाकायला पाहिजेत.
0: नक्कीच,
1: आम्ही अक्षरशः 10 वर्ष त्याच्याशीच फाईट करतो आहोत. अजूनही तुम्ही म्हणताय तसं शेतकऱ्याचं मत आहे, त्याला दाखवून दिलं तरी सुद्धा तो म्हणतोय पण बघतो मी परत एकदा जरा रासायनिक टाकून बघतो. अरे कशाला दिसतंय ना तुला, तुझ्या शेतात 10 क्विंटल सोयाबीन येत नव्हतं, तुला आम्ही 18 क्विंटल काढून दिलंय की तुझं उत्पन्न ऑलमोस्ट डबल झालंय. मग आणि काय पाहिजे, आणि कशाला रासायनिक टाकून होत नाही. मग ह्याच्यासाठी फाईट द्या, तुमचा कार्यक्रमाचं ध्येय हे ठेवा.
0: तर शेतीबद्दलची आपण माहिती ऐकतोय आणि शेतीमध्ये खरं तर नवनवीन संधी काय आहे त्याच्याबद्दल खूप सविस्तर असं मार्गदर्शन तुम्ही केलं सर, आणि वेळोवेळी या गोष्टीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही याल आमच्या स्टुडिओमध्ये अशी आशा आहे. आणि खरं तर म्हणजे मार्गदर्शन असणं हे खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना, आणि फक्त त्यांनी ऐकून ते सोडून न देता त्याचा उपयोग करून घ्यावा आपल्या शेतीमध्ये. कारण बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या डोक्यामध्ये एक बसलेलं असतं की नाही आपण हे आता रासायनिक खत वापरतोय तर त्याच्यातून उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतंय, सेंद्रिय खत वापरल्यामुळे जर असं कदाचित प्रमाण बदलेल किंवा काहीतरी उलट सुलट होईल,
1: कदाचित कमीच
0: येईल असा एक भ्रम त्यांच्या मनामध्ये आहे. तर तसं न करता सेंद्रिय खत वापरल्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात हेही आपण एका भागामध्ये त्यांना सांगणार आहोत. आज आपण थोडक्यात बोललो त्याविषयी, तर तोही एक वेगळा कार्यक्रम आपण नक्कीच करू. पण नक्कीच सेंद्रिय खत वापरल्यामुळे फायदा होतो आणि अशी अनेक उदाहरणं तुमच्या सोबत म्हणजे आहेत आता, हो ना, आणि ती म्हणजे पुराव्यानिशी आपण नक्कीच लोकांसमोर आणू, तर त्याही गोष्टीचं ज्ञानही आपण लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत आणि सगळ्या शेतकऱ्यांनी याचा फायदा करून घ्यावा. तरच जो शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा त्याच्यातून जो मिळणारा आपल्याला फायदा आहे त्याच्यामध्ये वाढ होईल.
1: बरोबर,
0: तर या विषयासाठी सर आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणखीन एका वेगळ्या कार्यक्रमामध्ये जो शेतीशीच रिलेटेड असेल, आपल्या कृषी मित्रांसाठीच असेल, त्यामध्ये तुम्ही वेळ द्याल त्यासाठीही अशी मी आशा करते. पण अशासाठी थँक्यू सो मच.
1: धन्यवाद. या कामासाठी मी नक्की उपलब्ध असेल. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा समोर चहा येतो तेव्हा विचार येतो की याच्यामध्ये साखर आहे आणि या साखरेच्या मागे एक शेतकरी आहे.

शिकत होतो आणि ज्यामध्ये सुभाष राजुरीकर हे एक शेतीतज्ञ आपल्यासोबत होते. सुफल ॲग्रिकोन या सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो आणि ऑर्गॅनिक खतामुळं कसं आपण पीक चांगलं घेऊ शकतो याबद्दलची खूप सविस्तर अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेळून थोडी 90.4 FM KLE कनासू. नमस्कार.

0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.